हनुमंत आणि जानकी अर्थात सीतामाई यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला त्यांच्यामध्ये झालेला संवाद कसा असेल हे सुद्धा एका गीतामध्ये वर्णन केलेलं आहे. तो संवाद आता ऐकूया.

आणि बघा ना, आपल्याकडे ज्ञान देण्याची जी परंपरा आहे, हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत जेव्हा पोचतं, मौखिक परंपरेला खूप महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, लहानपणी आजी आजोबांकडनं आपण रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी ऐकायचो, पण सध्या झालंय काय, एकत्र कुटुंब पद्धतीकडून आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे गेलो, आणि सध्या मुलांच्या हातात स्टोरी टेलिंगसाठी किंवा स्टोरी लिसनिंगसाठी मोबाईल दिला जातो. मी मुद्दामून हे शब्द इंग्रजीतनं वापरले, कारण मूल रडत असलं किंवा ते जेवत नसलं की त्याला लगेच समोर मोबाईल ठेवला जातो. मुळात पालकांनी सुद्धा तो योग्य वेळ मुलांना द्यायला हवा, त्यांच्याशी संवाद साधायला हवा, आणि थोडंसं त्या मोबाईलमधनं बाजूला जायला पाहिजे, आणि एकंदरीतच ते जे संस्कार आहेत, रामायणातल्या त्या कथा आहेत, त्या कथा जेव्हा स्वतः सांगितल्या जातात आईबाबांकडनं, आजी आजोबांकडनं, आणि ते लहान मूल उत्सुकतेने त्या कथा ऐकतं, प्रभू रामचंद्रांबद्दल त्याच्या मनात तो भक्तिभावसुद्धा निर्माण होऊ शकतो, आणि घरामध्येही जेव्हा परंपरा असते ना, तेव्हा तो नामस्मरणाचा महिमा त्या पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोचतो.

0: आजच्या कार्यक्रमात ज्यांनी संपर्क साधला त्यांची नावं महेंद्रभाई आगाशीहून, त्यानंतर संपर्क झाला कमलिनी पोद्दार यांचा, हरिश्चंद्र पाटील दिघाटीगावातनं. व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात झालेली आहे. प्रताप तेंडुलकर, वर्षा भावार्थी, नारायण जोशी, श्रीनिवास हिंगणे, मिलिंद शेटे, प्रशांत मराठे, प्रशांत मराठे यांचा बडोदा इथून संपर्क झाला आहे, अर्चना जोगळेकर मग जयंत बर्वे वसई इथून, विलास गुरुंगले, सुवर्णा चौगुले, के राघवकुमार, नित्यानंद पाटील, दीपा पालकर, वासुदेव भिडे, शिवाजी पार्क, नंदकुमार पाटील, सुप्रिया रायकर, मंगेश घरत, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून, वीणा नाडकर्णी, गजानन खरे, सुनीता उत्तुरकर, बल्लाय वत्सराज, रवींद्र जोशी, आकांक्षा किणी, त्यानंतर शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, शिवाजी दळवी, सी आर स्वामी, संयोगिता बापट पनवेल, अर्जुन यांचा संपर्क झालेला आहे. मग अविनाश दिवेकर, सध्या ते जर्मनीला आहेत. सुमेधा परांजपे कल्याणहून, मग किशोर नाईक, मंगेश म्हात्रे, कांचन रानडे, रवींद्र साने, हरिश्चंद्र पाटील यांनी मेसेज देखील केला आहे, ईश्वरदास शेट्टी, चंद्रशेखर मुळेकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर मालवणहून, श्रुती भावे, वाळशीराम आणि योगिता जाधव, राहुल हंबीर, त्यानंतर सुरेखा पाटील यांचा संपर्क झालेला आहे. काही जण नावं लिहित नाही आहेत, प्रत्येक नंबर आमच्याकडे सेव्ह नाही आहे, त्यामुळे कृपया नाव लिहावं ही विनंती. श्रीपाद जोशी, प्रकाश कुलकर्णी, डॉक्टर संजय सिंग राजपूत, सुधीर दत्त मुणगेकर, नीलांबरी कुलकर्णी, भीमराज मेहे, राबा पाटील, राजेश दुतोंडे, किरण चौधरी, सरोज कुरडूकर गोरेगाव, सुहास रिजबुड विलेपार्ले, हार्दिक मेहेर, विनोद वैती, एन एम पाटील, वैष्णवी खुटले, विक्रम आणि विद्या आठवले मिरजहून, सुकृत आणि देविका यांचा परदेशातनं संपर्क झालेला आहे, निशा लोहार, आशा सोनावणे, ओंकार काटकर, महेंद्र चव्हाण, चंद्रशेखर भाटवडेकर, किशोर पाटील, शिरीष बेलसरे, विजय देवरे, मधुकर रूपनवर पंढरपूर इथून, मग अनिल गावडे, के जे कामत, चैतन्य अत्रे चिंचवड इथून, गौतम भिंगारडे, गोपाळ मेढेकर, लक्ष्मण अत्रे, अण्णा हळूचकर यांनी इचलकरंजी इथून संपर्क साधलाय, विनय जोग विलेपार्ले पूर्व, चित्रा माणके, प्रज्ञा मानकामे, वृंदा जाधव, प्रिया फाटक, जयेंद्र शहा, जयश्री पोवळे रसायनी इथून, मंगेश जोशी, अनंत कानडे, विठ्ठल मसलेकर, रत्नाकर भालेकर, रवींद्र शेणॉय, मधुसूदन जोशी, सुभाष चव्हाण, दिनकर शिखरे या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे. अजूनही काही मेसेजेस येत आहेत, वेळेअभावी कोणाचं नाव जर राहिलं असेल घ्यायचं तर त्याबद्दल क्षमस्व. रंजना सदलगे, धीरज चव्हाण, राजेश शहा, प्रवीण बहाडकर, उदय मेस्त्री, त्यानंतर मनीषा चव्हाण, अविनाश गोखले धुकवडे अलिबाग इथून, मग सुनंदा पाटील, विलास जोशी, श्रीप्रकाश वाघ, त्यानंतर दीपक आणि सुवर्णा जोशी, अटलांटा इथून संपर्क आहे. म्हणजे बघा, आपल्या परदेशातील श्रोत्यांच्या परिवारात सुद्धा आता वाढ होते. निलेश कुमामेकर, योगेश चौधरी जामनेर इथून, या सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला वंदन. हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.
1: हे अंजनीचा सुता, तुला रामा

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नावच आहे रेनबो फंडे। आणि आजच्या शनिवारच्या प्रसन्न सकाळी तुमचं स्वागत करतोय मी, तुमचा मित्र गणेश आचवल। सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो, आजच्या दिनवैशिष्ट्याशी संबंधित पूर्वार्ध आहे, नक्कीच तुम्हाला विषय ओळखता येणार आहे। सुरू करूया रेनबो फंडे।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोड काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्युझिकल साथ,

आजचा विषय तुम्ही ओळखला आहेच, पण विषयाकडे वळण्या अगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची तुरळक वृष्टी झाली. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान होतं 29 अंश सेल्सिअस

किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी होतं 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही, सांताक्रूज इथं 85%. काल दिवसभरात सांताक्रूज इथं 4.7 मिलीमीटर्स पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं असेल. वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता सूचना आहे, वादळी हवामान असेल, वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपासून 70 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी या दिवसात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता विशेष सूचना, वादळी हवामान असेल, वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपासून 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये हा इशारा देण्यात आलेला आहे. आणि हो, आता आजच्या विषयाकडे. मित्रांनो, दोन्ही गीतं अर्थातच देशभक्तीपर होती. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आणि या गीतातली जी एक ओळ आहे ना, शिववापरी जगात दिलदार शूर व्हावे, टिळकांपरी सदैव ध्येया सत्या पुजावे, जे चांगले जगिया त्यांचा करा स्वीकार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या या लढ्यात स्वतःचं सगळं जीवन समर्पित करणारी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली, आणि त्यातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांची आज पुण्यतिथी आणि त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं. देशभक्तीपर गीत ऐकायचेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व. त्यांच्या जीवनावरती कोणतं नाटक आलं, कोणते चित्रपट आले, त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचे. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय थोडक्यात करून देण्याचा हा प्रयत्न असेल. आणि आता लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातला एक पोवाडा आहे, भारतमातेला वंदन करणारा तो पोवाडा आहे, नक्की ऐकूया नंदेश उमप यांच्या स्वरातला.

मित्रांनो, या घटनेचं वर्णन गोंदिया आला रे नावाची एक वेबसिरीज सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती संपूर्ण घटना, पुण्यातली प्लेगची साथ, ते सगळं त्या वेबसिरीजमध्ये पण दाखवलेलं आहे. लोकमान्य एक युगपुरुष याबद्दल आपण बोलणार आहोत, पण आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. 23 जुलै 1856 ही त्यांची जयंती. कसं आहे बघा, की अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व, जहाल मतवादी म्हटलं जात होतं लोकमान्य टिळकांना. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच ही त्यांची घोषणा, त्या घोषणेकरता ते ओळखले जातात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि ऑगस्ट महिना आला ना की मुळातच ऑगस्ट महिना म्हटल्यानंतर 9 ऑगस्टचा क्रांती दिन असेल येणारा, किंवा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्ताने शाळेमध्ये देशभक्तीपर गीतांचे संस्कार व्हायला लागतात, समूहगीत स्पर्धांचं आयोजन होतं आणि आज अनेक ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, आपल्याकडे गिरगाव चौपाटी इथे स्मारक आहे भव्य, तिथंसुद्धा अनेक जण, शाळेतले विद्यार्थी तिथे जातात, कॉलेजमधले विद्यार्थी जातात, काही गट आहेत ते गटसुद्धा तिथे जाऊन लोकमान्य टिळकांच्या त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली व्यक्त करत असतात. खरोखरच देशभक्तीचे संस्कार हे अतिशय महत्त्वाचे, आणि ज्यावेळेला आपण देशभक्तीवर गीतांचा विचार करतो त्यावेळेला अनेक गीतं आपल्याला आठवतात, आणि खास करून आकाशवाणीच्या माध्यमातनं लोकप्रिय झालेली गीतं, देशभक्तीपर गीतं ही अतिशय महत्त्वाची. त्यातलंच एक अतिशय आवडतं गाणं तुमचं आणि माझ्याही आवडीचं नक्की ऐकवतो. स्वातंत्र्य दिन सुद्धा जवळ येतोच आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या घटनांवर प्रसंगांवर सुद्धा काही नाटकं येऊन गेलेली आहेत. त्यामधल्या एका नाटकाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे विश्राम बेडेकर लिखित टिळक आणि आगरकर हे नाटक. गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेकडनं 1982 हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं. लेखन दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांचं होतं आणि या नाटकामध्ये भक्ती बर्वे इनामदार, प्रमोद पवार, जयंत सावरकर, अतुल परसुरे, श्याम पोंक्षे, निवेदिता सराफ अशी दिग्गज मंडळी या नाटकामध्ये होती. 2017 या नाटकाचं पुनरुज्जीवित नाटक म्हणून सुद्धा पुन्हा ते रंगमंचावर आलं. त्यामध्ये देखील नयना आपटे, आकाश भडसावळे, सुनील जोशी, गायत्री दीक्षित अशी नामवंत मंडळी होती. टिळक आणि आगरकर हे जे नाटक होतं त्या नाटकामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यातील देशसेवेची उर्मी, स्वराज्याचा ध्यास, विधायक कार्य करण्याची धडपड हे सगळं मांडलेलं होतं. प्रत्येक प्रसंग त्या दोघांची जी मैत्री आहे ती मैत्री, त्या मैत्रीचं चित्रण आणि मग हळूहळू मतभेदातनं येणारी तेढ, त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन, त्या सगळ्या गोष्टींचं चित्रण त्या नाटकातनं आपल्यापर्यंत आलेलं होतं. अतुल परसुरे यांनी नाना ही पुतण्याची भूमिका केलेली होती. काकूंच्या भूमिकेमध्ये भक्ती बर्वे इनामदार होत्या. गोपाळराव जोशींच्या भूमिकेत जयंत सावरकर होते आणि मुख्य म्हणजे प्रमुख भूमिकेमध्ये प्रमोद पवार आणि श्याम पोंक्षे होते. या नाटकामध्ये शेवटी एक जे वाक्य आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. टिळकांच्या मुखातनं ते वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे, महाराष्ट्रात यापुढे जन्माला येणाऱ्या मुलींना कुणीतरी सांगायला हवं की आता रडायचं कारण नाही, इथं आगरकर होऊन गेले आहेत. कसं आहे बघा ना, की मुळात टिळक आणि आगरकर यांची जी तळमळ होती, त्यांचं कार्य होतं आणि नंतर त्यांच्यात झालेले मतभेद असतील, हे सगळं त्या नाटकातनं मांडलेलं होतं. आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी त्यानिमित्ताने या नाटकाबद्दल बोलावंसं वाटलं. कार्यक्रमाचे अभिप्राय तुम्ही कळवू शकता व्हॉट्सअप क्रमांक 8657661071, 8657661071, अर्थात 8657661071.

मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा वाटा होता, नाही का? आणि त्यातलं टिळकांचं कार्य, त्याचा जेव्हा आपण विचार करतो, मुळात जनजागृती करण्यासाठी लोकांना एकत्र आणायचं. आणि मग हे एकत्र कशा पद्धतीने आणायचं? तर उत्सवांच्या माध्यमातून. कारण उत्सवांच्या वेळेला व्याख्यानं असतात आणि त्या व्याख्यानातनं देशभक्तीचे संस्कार होऊ शकतात, लोकांना एकत्र आणता येऊ शकतं. आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्तरावरती जे दोन उत्सव सुरू केले ते सगळ्यांनाच ठाऊक आहेत, शिवजयंती आणि गणेशोत्सव. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारं हे गीत नक्की ऐकूया. मुळात ही एक आरती आहे.

107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल आणि आज आपण बोलत आहोत लोकमान्य टिळकांविषयी. मुख्य म्हणजे त्यांचं शिक्षण कार्य जे आहे ते खूप महत्त्वाचं. विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. अध्यापन व्यवसाय स्वीकारला पण विनावेतन काम केलं. 1881 आर्यभूषण छापखाना सुरू केला आणि मग केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं सुरू केली. बघा ना की जनप्रबोधनाचं माध्यम वृत्तपत्र आणि त्या मुद्रित माध्यमाचं महत्त्व त्यांनी जाणलेलं होतं. 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि मग पुढे फर्ग्युसन कॉलेजची स्थापनासुद्धा झाली. गणित आणि संस्कृत हे दोन महत्त्वाचे विषय लोकमान्य टिळक शिकवायचे. मित्रांनो आज बघा ना की 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांनी या जगाचा निरोप घेतला. आज 2026 म्हणजे बघा 100 लोटलं. पण त्यांचे जे विचार आहेत ते आजच्या युवा पिढीला खरं तर सगळ्यांनाच प्रेरणा देतात. आणि ज्या वेळेला आपण अशा कार्यक्रमातनं त्यांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा प्रतिक्रिया येतात की खरोखरच अशा विचारांची आज समाजाला गरज आहे. आणि मगाशी आपण गणेशोत्सवाचा उल्लेख केला. लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका सुबोध भावे यांनी केली होती. अनेकांनी त्यातलं गणपती उत्सवाचं गीत ऐकवा ही विनंती केली. नक्की ऐकवतो.

मित्रांनो, खरोखरच म्हणजे एका तासात लोकमान्य टिळकांचं कार्य हे मांडणं खरोखरच कठीण आहे. कारण तो संपूर्ण इतिहास आहे. आपल्याला सगळं आठवत आहे की चतुर्सूत्री, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य याच्या चार गोष्टी चतुर्सूत्रीचा लोकमान्यांनी जो पुरस्कार केला तो खूप महत्त्वाचा. आपल्या राष्ट्राची उन्नती जर व्हायची असेल तर स्वदेशीचं पालन केलंच पाहिजे. मुख्य म्हणजे स्वावलंबन. स्वावलंबनाचा मूलमंत्र त्यांनी भारतीय जनतेस दिला. त्यांना भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं जात होतं. संघर्ष हे त्यांच्या जीवनाचं अतिशय महत्त्वाचं असं तत्व. मुख्य म्हणजे त्यांनी जे अग्रलेख लिहिले, ज्या अग्रलेखांकरता त्यांच्यावरती खटले भरण्यात आले, पण त्यातनं जी झालेली जनजागृती होती ना, ती जनजागृती महत्त्वाची होती. लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. गणेशोत्सवाबद्दल आपण बोललो. एक मात्र नक्कीच एक विचार मांडावा असं वाटतो या टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने, की लोकमान्यांनी जो गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावरती सुरू केला त्याची आठवण तर आपण ठेवायला हवी, पण सध्या आपण कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरे करतो, काही अपवाद वगळता समाजामध्ये काय चित्र दिसतं. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला जो गणेशोत्सव होता तो उद्देश लक्षात घेऊन आज तो उत्सव साजरा व्हायला हवा. थोडंसं विचारमंथन करण्याचा प्रयत्न करतोय. सध्याचे गणेशोत्सव, लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सव आज दिसत आहेत का? थोडा विचार करा या पुण्यतिथीच्या निमित्ताने.

लोकमान्य एक युग पुरुष हा चित्रपट जेव्हा निर्माण झाला, सुबोध भावे यांनी प्रमुख भूमिका केली होती लोकमान्य टिळकांची, ओम राऊत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, नीना राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि या चित्रपटाची पटकथा जी होती ती ओम राऊत आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिलेली होती। खरंय की ज्यावेळेला असे चित्रपट किंवा त्यांच्या जीवनावरचं एखादं नाटक किंवा वेबसिरीज किंवा मालिकासुद्धा आली होती, एका खाजगी वाहिनीवरती जी मालिका आली होती लोकमान्य टिळकांच्या जीवनावरती, त्यामध्ये क्षितिज दाते यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली होती, स्पृहा जोशीसुद्धा त्या मालिकेत होत्या। ज्यावेळेला अशा पद्धतीचं माध्यमांतर होत असतं, त्यांच्या जीवनावरचं नाटक चित्रपट किंवा कादंबरी निर्माण होत असते, तेव्हा खरोखरच आपल्याला जाणवतं की या सर्वांचं कार्य किती महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या जीवनातल्या लहानपणी आपण ऐकलेल्या गोष्टी की मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्याच्यामुळे मी हातावरती छडी घेणार नाही,

किंवा संत शब्द कसा तीन प्रकारे लिहिला जाऊ शकतो हे सगळं आठवतंय आज शाळेमधल्या शिक्षकांनी सांगितलेले ते किस्से त्या गोष्टी पाठ्यपुस्तकात असलेला धडा की ज्यावेळेला मंडालेच्या तुरुंगात ते होते त्यावेळेला तिथलं वातावरण तिथे काय कोणाशी संवाद झाले त्या संदर्भातल्या गोष्टींचे सुद्धा त्या धड्यामध्ये उल्लेख होत आहे आजही मलासुद्धा आठवत आहे. आज बघा ना विविध पोशाख स्पर्धेमध्ये सुद्धा किंवा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सुद्धा लहान मुलं जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या भूमिकेत येतात तो पोशाख परिधान करून येतात देशभक्तीचे संस्कार हे तिथे लहानपणापासूनच झालेले असतात आणि पत्रकारिता म्हणजे हे सुद्धा व्यक्त करावं असं वाटतं की प्रसार माध्यमं ही महत्त्वाची आहेत आणि मुद्रित माध्यम केसरी आणि मराठाचा जेव्हा आपण विचार करतो आता तमिळनाडूतनं एका श्रोत्याने केसरी या वृत्तपत्राची पहिली प्रत पहिला अंक जेव्हा निर्माण झाला त्या पहिल्या प्रतीचा फोटो इथे पाठवलेला आहे. धन्यवाद तमिळनाडूवरनं ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. खरोखरच आज महत्त्वाचं कार्य हे युवकांच्या हाती आहे लहान मुलांच्या हाती आहे. नवहिंद वियुगाचे तुम्हीच शिल्पकार लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने FM वाहिनीतर्फे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली ही आदरांजली.

मित्रांनो, लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने रेनबो फंडेचा पूर्वार्ध आपण त्या विषयावरती सादर केला. तो आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे. मित्रांनो, 23 जुलै 2026 या दिवशी आपल्या आकाशवाणी मुंबई केंद्रानं 100व्या वर्षात, शताब्दी वर्षात पदार्पण केलं. आणि त्यानिमित्ताने आकाशवाणीच्या या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आजपासून रोज सकाळी 7 वाजता सुभाषित गुंजनम ही मालिका सुरू होणार आहे. सुभाषित गुंजनमचा पहिला भाग आता ऐकूया. लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं आहे.

आजपासून ज्या सुभाषितांचा आस्वाद आपण घेणार आहोत ती सुभाषित म्हणजे संस्कृत साहित्यातला एक अनमोल ठेवाच आहे. मुळात ही संस्कृत भाषा आहे तरी कशी हे सांगणाऱ्या सुभाषितानेच आज आपण आपल्या या मालिकेला सुरुवात करूया.

संस्कृत भाषेचं वर्णन करताना कवी म्हणतो की ही संस्कृत भाषा भाषासु मुख्या म्हणजे सर्व भाषांमध्ये प्रमुख म्हणजे प्रधानस्थानी आहे. अनेक भारतीय भाषांची ती जननी मानली जाते, जिच्यामध्ये भारताच्या ज्ञानाचे भांडार सामावले आहे अशी ही अतिशय प्राचीन भाषा. मधुरा म्हणजे कर्णमधुर. ऐकतानाही तुम्हाला जाणवेल की त्यातील प्रत्येक अक्षर हे कानाला अतिशय गोड वाटणारं असं आहे. अशी ही भाषा दिव्य म्हणजे स्वर्गीय आहे. गीर्वाण या शब्दाचा अर्थच देव असा आहे. ही गीर्वाण भारती म्हणजे देवतांची भाषा. या संस्कृत भाषेतील अफाट साहित्य सागर हा गद्य, पद्य, नाट्य, चंपू, शास्त्रग्रंथ अशा अनेकविध प्रकारांनी समृद्ध आहे. पण त्यातही वृत्तबद्ध, गेय, श्रवणीय आणि त्यामुळेच स्मरणीय अशा या काव्याची गोडी अवीट आहे. या काव्यातलाच सुभाषित हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. अल्पाक्षरत्व हे त्याचं लक्षण आहे, तर अर्थपूर्णता हा त्या सुभाषितांचा आत्मा आहे. ही सुभाषितं कमीत कमी शब्दात खूप काहीतरी सांगून जातात. थोडक्यात गागर में सागर असं म्हणावं तशा प्रकारची ही संस्कृतमधली रचना आहे. अगदी दोन किंवा चार ओळी इतकीच त्याची मर्यादा आहे, पण त्यातही अर्थगर्भ असल्यामुळे त्याला सुभाषितम किंवा सुवचनम असं म्हटलं जातं. छोट्या आकारामुळं ही सुभाषितं पाठ करायला सोपी असतात आणि भाषेचं सौंदर्यही खुलवतात. या सुभाषितांना अगदी हास्य विनोदापासून तत्वज्ञानापर्यंत कोणत्याही विषयाचं वावडं नाही. दैनंदिन जीवनातली उदाहरणे देऊन विचार पटवला जातो, त्यामुळे सामान्य वाचकालाही ती आपलीशी वाटतात. अशी ही संस्कृत भाषेतली वैशिष्ट्यपूर्ण सुभाषितं आपण या मालिकेत दररोज ऐकणार आहोत.

मित्रांनो, आकाशवाणीच्या शताब्दी वर्षानिमित्त आपण आजपासून ही मालिका सुरू केलेली आहे, सुभाषित गुंजनम। या मालिकेचा तुम्ही आनंद घेऊ शकता रोज सकाळी 7 वाजता FM रेनबो वाहिनीवरती। लेखन आणि निवेदन होतं स्वाती बापट यांचं, निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठी यांनी।

आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर। ही मालिका कशी वाटते? आत्ता जे स्वातीताईंनी या मालिकेतनं मांडलं सुभाषितांबद्दल, ते कसं वाटलं हे तुम्ही अभिप्रायांच्या माध्यमातनं नक्की कळवू शकता। 86 57 66 10 71 हा व्हॉट्सअप क्रमांक आहे।

मित्रांनो, सुभाषित गुंजनम ही जी नवीन मालिका आपण सुरू केली त्याच्या प्रतिक्रिया अगदी लगेच तुम्ही पाठवलेल्या आहेत. दिलोत्तमा वेरळकर, त्याचप्रमाणे विनय जोग, त्यानंतर अपर्णा पटवर्धन यांनी कळवलेलं आहे की आम्ही रोज उत्सुक आहोत की आज कोणतं सुभाषित किंवा त्याचा अर्थ ऐकायला मिळेल. दीपा पालकर, त्यानंतर अखिलेश कारेकर यांनी आत्ता आम्हाला कोकणातनं फोन करून सांगितलं की मालिका आवडली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा जो कार्यक्रम होता तो सुद्धा आवडल्याचं अनेकांनी कळवलंय. त्यानिमित्ताने इतिहासाची उजळणी झाली अशी ही मतं काही जणांनी व्यक्त केली. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल आणि मग 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात. प्रतीक्षा करा काही क्षणांची.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ। भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं। नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली। या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत। समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे। नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। काल रात्री ते पुण्यात दाखल झाले। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय

0: राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98% अधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86%, तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगरसाठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी, 2,00,000 हेक्टरवर मका, 43,000 हेक्टरवर सोयाबीन, 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. NDRF, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्यपदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात

0: योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: What's up in life? One more calm. Ethano Aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.

नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल आणि सादर करतोय रेनबो फंडेचा उत्तरार्ध. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.

मित्रांनो, काही ठिकाणी सध्या मुसळधार पावसाचा जोर आहे, काही ठिकाणी नाही आहे पाऊस. म्हणजे आपल्या इथे दक्षिण मुंबईत तर आता काही पाऊस वगैरे नाही आहे, पण पावसाळी पर्यटनाला जाणारे अनेक जण असतात. पण सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्याविषयी नक्की सांगावं असं वाटतं की जिथे मुसळधार पाऊस आहे दऱ्याखोऱ्यांमध्ये किंवा धबधब्याची जी ठिकाणं आहेत तिथे पर्यटक अडकून पडलेत आणि मग त्यांना कशा रीतीने लोकांनी तिकडनं बाहेर काढले या संदर्भातले काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एक नक्की सांगावं असं वाटतं की जेव्हा असा मुसळधार पाऊस असतो तेव्हा उगाचच कुठेतरी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. पावसाचा आनंद घ्या पण स्वतःच्या जीवावर बेतेलं सगळे करू नका. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणं हे आवश्यक आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकल्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या ज्या ठळक घडामोडी आहेत त्या आत्ताच आपण ऐकल्यात. आता 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 82 काही क्षणातच.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: कॉर्नवॉलिसची जी 7 स्मारकं संपूर्ण ब्रिटिश भारतात उभारण्याचं ठरवलं होतं, त्यातला एक पुतळा मुंबईत उभारण्याचं निश्चित झालं. कॉर्नवॉलिसचा पुतळा घडवून घेण्यासाठी सर जेम्स मॅकिंटॉश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. पुतळा इंग्लंडमध्ये घडवला जाणार होता, परंतु तो कोणत्या शिल्पकाराकडून घडवून घ्यायचा यावर समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद होते. समितीचे सदस्य सर जेम्स मॅकिंटॉश यांनी शिल्पकार फ्लेक्समन यांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी या संदर्भात विनंती करणारं पत्रही फ्लेक्समन यांना पाठवलं होतं. पुढे काय कळ फिरली कोणास ठाऊक, पण शेवटी हे काम शिल्पकार जॉन बेकॉन ज्युनियर यांच्याकडे दिलं गेलं. ब्रिटिश साम्राज्य आणि त्यांच्या आर्थिक लष्करी सत्तेचं प्रतिबिंब त्या पुतळ्यात पुरेपूर उतरावं ह्यासाठी पुतळा तयार होताना जॉन बेकॉन यांनी तयार केलेल्या प्राथमिक प्रतिकृतीमध्ये अनेकदा बदल सुचवण्यात आले.
2: कॉर्नवॉलिसचा पुतळा त्यावेळी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या टाउन हॉलमध्ये, म्हणजे आताची एशियाटिक लायब्ररी, इथं बसवण्यात यावा अशी मूळ कल्पना होती. पण ऑक्टोबर 1816 मध्ये हा पुतळा मुंबईच्या बंदरात येऊन दाखल झाला. तोपर्यंत टाउन हॉलचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं, पैशाअभावी ते खोळंबलं होतं. हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणून पुतळा उभा करण्यासाठी नेमलेल्या कमिटीनं पुतळ्यासाठी जमवलेल्या वर्गणीमधली काही रक्कम टाउन हॉलच्या बांधकामासाठी देण्याची तयारी दर्शवली होती. एवढ्या प्रतिष्ठेचा पुतळा उभा करण्यासाठी टाउन हॉल व्यतिरिक्त दुसरी योग्य जागा सापडत नव्हती. म्हणून 1816 सालीच मुंबईत येऊन थडकलेला कॉर्नवॉलिसचा पुतळा एका काळोख्या गोदामात थोडी थोडकी नव्हे तर पुढची चक्क 8 वर्ष पडून राहिला होता.
1: 1824 साल पार पडू लागलं तरी टाउन हॉलचं बांधकाम पूर्ण होत नव्हतं. पुतळा आणखी किती वर्ष गोदामात ठेवायचा असं म्हणून नाईलाजानं तो बॉम्बे ग्रीनच्या मधोमध उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बॉम्बे ग्रीनचं नामकरण पुढे एल्फिन्स्टन सर्कल गार्डन्स झालं आणि सध्या त्याला हॉर्निमन सर्कल असं म्हणतात.
2: बॉम्बे ग्रीन ही त्यावेळच्या फोर्टमधली मध्यवर्ती जागा होती. ठरल्याप्रमाणे दिनांक 14 ऑक्टोबर 1824 रोजी कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची बॉम्बे ग्रीनमध्ये उभारलेल्या रोमन पद्धतीच्या देवळीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुतळा मुंबईत येऊन पोहोचल्यापासून 8 वर्षांनी कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला अखेर जागा मिळाली होती.
1: मुंबई शहरात उभारला गेलेला चार्ल्स कॉर्नवॉलिसचा हा पुतळा देशातला तिसरा तर मुंबई शहरातला सगळ्यात पहिला पुतळा. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेला हा पुतळा होता मात्र मोठा नमुनेदार. एका उंच चबुतऱ्यावर सेनापतीच्या संपूर्ण लष्करी गणवेशातला कॉर्नवॉलिस उभा होता आणि चबुतऱ्याच्या पायथ्याशी 2 स्त्रिया बसलेल्या दाखवल्या होत्या.
2: उंच

0: चबुतऱ्यावरचा शुभ्र संगमरवरातला उंच सुघड आणि लष्करी गणवेश परिधान केलेला हा पुतळा त्या काळातल्या मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला नसता तरच नवल. त्यापूर्वी लहान आकारातल्या तसबिरीत मूर्तीत देव बघणाऱ्या किंवा शेंदूर फासलेल्या ओबडधोबड धोंड्याला देव मानणाऱ्या मुंबईकरांनी एवढी मोठी सुबक मूर्ती पाहिली नसण्याची शक्यता जास्त. त्यात हा पुतळा देवळीत बसवलेला, मग काय विचारता, वेगळ्या आकाराच्या कोणत्याही दगडात, झाडाच्या बुंध्यात किंवा नारळाच्या कोंबात देव पाहणाऱ्या तेव्हाच्या मुंबईकरांना महिरपदार देवळीत बसवलेला, पायाशी दोन परदेशी बायाही बसलेल्या असा तो मायबाप इंग्रज सरकारच्या साहेबाचा भव्य पुतळा साक्षात देव भासला असल्यास नवल नाही. स्थानिक हिंदू लोक हळूहळू या पुतळ्याला देव मानून भजू लागले होते, त्याची पूजा अर्चा करून त्याला नवसही बोलू लागले होते. पुतळ्याच्या सभोवती हार फुलांचा सडा पडू लागला होता. पुढे पुढे हे वेड एवढं वाढलं की लोकांना आवरताना सरकारच्या नाकी नऊ येऊ लागले. शेवटी तत्कालीन सरकारला हा पुतळा कुणाचा आहे आणि तो का बसवण्यात आला आहे याची स्थानिक भाषेत माहिती देणारा फलक त्या ठिकाणी लावावा लागला. परंतु एकदा का देवाने मनाचा ताबा घेतला की विचारशक्ती स्तब्ध होते हे पुन्हा दिसून आलं. फलक लावल्यामुळे थोडा फरक पडला असला तरी हा प्रकार पूर्णपणे थांबायला मात्र तयार नव्हता.
1: कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला देव मानून त्याची पूजा करणाऱ्या या देवभोळ्या मुंबईकर जनतेकडे पाहून मुंबईचे वर्णन या 1862 साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात गोविंद नारायण माडगावकर लिहितात, या पुतळ्याला कित्येक हमाल दुसरे गरीबगुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ विडा दक्षिणा ठेवून माननूक करीत, परंतु अलीकडे सरकारने हे खुळ बंद करून टाकले आहे. आमचे लोक काय विचारता, सर्व गोष्टीत भोळे. दगडात जरा काही आकृती दृष्टीस पडली की नारळ घेऊन त्यापुढे हात जोडावायस धावले, विचार करायचे भरीच पडायचे नाहीत.
0: एकूण प्रकरण हाताबाहेर जात आहे हे बघून ब्रिटिश सरकारने कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोरच्या भक्तांना हटवायला पोलीसही ठेवले होते. काहीस असंच वर्णन अनेक तत्कालीन लेखकांनी आणि वर्तमानपत्रांनी देखील केलेलं आहे. द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्राच्या दिनांक 23 ऑगस्ट 1900 रोजीच्या अंकात तशी एक बातमी छापून आलेलीही वाचायला मिळते.
1: हे झालं त्या काळातल्या अशिक्षित मुंबईकरांचं, पण तुलनेनं सुशिक्षित आणि सरकारी नोकरीत असलेल्या पोलिसांचं वागणंही काही वेगळं नव्हतं. शेवटी तेही त्याच हिंदी समाजाचे घटक होते. त्या काळी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एखाद्या शिपायाला शिक्षा होणार असेल तर अशा वेळी ह्या पुतळ्याची पूजा केल्यास त्याची शिक्षा सौम्य होते असा पोलिसातल्या हिंदू शिपायांचा दृढ समज होता. त्यामुळे शिक्षा झालेले असे शिपाई ह्या पुतळ्याची पूजा करूनच आपल्या शिक्षेच्या सुनावणीसाठी जात असत.
0: पुतळा राणीच्या बागेच्या आवारात हलवण्यात आल्यानंतरच्या काळात हा पुतळा वली साहेब म्हणून प्रसिद्धीस पावला होता. असा हा कधी काळचा मुंबईकरांचा देव आज भाऊदाजी लाड म्युझियमच्या बाहेर विकलांग अवस्थेत दिनवाणा उभा आहे.

अज्ञात मुंबई आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आत्ताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 82 वा। मित्रांनो, आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 मेगाहर्ट्सवरती सकाळी 10 वाजता कार्यक्रम सादर करेल आर जे तन्वी, आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत आपल्या भेटीला एफ एम रेनबो वाहिनीवर येईल आर जे चैताली।
1: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत। त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला। तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये।
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
3: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
4: ते आणि कशाला,
3: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे।
4: अजब आहे।
3: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात।
4: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन।
5: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
6: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29, 45 15 41 30, आणि STD कोड 022।
5: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात
6: अवश्य ऐका मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ।
0: ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल, 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल, 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल, आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरचे हिंदी कार्यक्रम आपण ऐकू शकता। आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।

30 मिनिटे झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा, वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ल्या होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40+ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 वर्षांची स्थगिती संपुष्टात आली आहे.
या व्यापार

कराराम्ळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. चार दशकांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 ऑगस्टपर्यंत अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर सिंग यांनी सुवर्णपदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डॅकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्विन शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची ही कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव मदत आणि पूर्ववर्त करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान मध्य महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टी गोवा आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार. पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते। तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे। या कपातीनंतर मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची नवीन किंमत 2691.50 रुपये एवढी असेल। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत। या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ तसंच पेय व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना दिलासा मिळेल। E20 अर्थात इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही परिणाम होत नसून 2005 ते 2016 दरम्यान तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। त्यांनी काल राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली। मात्र E20च्या वापरामुळे काही जुन्या BS3 वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते असं गडकरी यांनी या उत्तरात नमूद केलं आहे। नीती आयोगाच्या आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यानं देशात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत 388 स्थानावरून थेट 77 स्थानावर झेप घेतली आहे। देशातील एकूण 515 आकांक्षी ब्लॉकच्या यादीत सुरगाणा तालुका अव्वल ठरला। योग्य नियोजन, नियमित पाहणी आणि विविध सरकारी विभागांमधील समन्वयामुळे हे शक्य झालं असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं। आरोग्य, पोषण, शेती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुरगाणा तालुक्यानं राज्य आणि देशाच्या सरासरीपेक्षा अधिक प्रगती केली आहे असंही ते म्हणाले। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। लोकमान्य टिळक यांच्या जन्मघरातल्या त्यांच्या प्रतिमेसमोर त्यांनी दीप प्रज्वलन केलं तसंच अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण केला। लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक इथं महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचं पाणी नाथसागर जलाशयात दाखल झाल्यानं जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे। आज दुपारी 12 वाजता जलाशयात 77.46% उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला असून 66,525 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं आवक सुरू होती। जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून 600 तर डाव्या कालव्यातून 500 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद असा एकूण 1100 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प यंदा पहिल्यांदाच तुडुंब भरला आहे। या प्रकल्पात सद्यस्थितीत 92% जलसाठा असून कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील। परिणामी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघासह गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे समस्या उद्भवल्या आहेत। हे लक्षात घेता मदत आणि पुनर्वसन विभागानं सर्वेक्षणासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी काल दिली। परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी आणि इतर नद्या ओढ्याकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होत असल्यानं जिल्ह्यातील 117 गावं पुनर्वसन करण्याची गरज आहे। जिल्ह्यात मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती। या सर्वेक्षणामुळे गोदाकाठावरील गावांना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून कारवाई करण्यात येईल असं आमदार विटेकर यांनी सांगितलं। हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं विशेष दक्षता घेतली आहे। नाशिक जिल्ह्यात आपत्ती निवारण पथकं तैनात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। आणि आता बातम्या विस्तृतपणे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत। यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2738 रुपये, कोलकातामध्ये 2872 रुपये, मुंबईत 2690 रुपये तर चेन्नईत 2906 रुपये इतकी झाली आहे। त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत। विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत। वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत। गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण GST संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं। यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत। एकात्मिक GST संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं। जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाले। परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ GST महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे। 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे। दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती। गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगाला जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Hi, hello, namaskar आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz वर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकत आहात मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आज आपल्याबरोबर आहे मी RJ चैताली. सर्वप्रथम आज आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे की महाराष्ट्राच्या मातीत अनेक क्रांतिकारक आणि समाजसुधारक जन्माला आले. काहींनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला तर काहींनी हातात लेखणी घेऊन झोपलेल्या लोकांना जागं करण्याचं काम केलं. आणि अशाच एका व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. तेव्हा हे व्यक्तिमत्व कुठलं, त्यानं काय बदल घडवून आणले, त्याचं व्यक्तिचित्र किंवा व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं, ह्या सगळ्याविषयी आजच्या आपल्या चला दोस्त हो मध्ये आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया एक छोटंसं गीत.

आपल्या महाराष्ट्राविषयी नक्कीच आपल्याला अभिमान आहे आणि मी अगदी आत्ताच काही वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रात असेच अनेक थोर लेखक होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले आणि आज आपण या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत की ज्याची जयंती आपण लेखन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतो. खरं तर हा समाजसुधारक महाराष्ट्रात घडला, त्यानं महाराष्ट्रात जन्म घेतला. शाळेत त्यांचं शिक्षण फक्त 1.5 दिवस चाललं बरं का. त्या काळच्या सामाजिक रूढींमुळे त्यांना पहिल्याच दिवशी वर्गाबाहेर बसवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी मास्तरांनाही काही प्रश्न विचारल्यावर त्यांना उत्तरच काही देता आलं नाही आणि म्हणून मास्तरांनी चक्क त्यांना वर्गाबाहेर काढलं आणि ते परत काही बोलले. अपमान सहन न झाल्यामुळे ते शाळेतून तडक घरी निघून आले आणि ते प्रतिज्ञा केली की मी काही झालं तरी शिक्षण थांबवणार नाही, शिक्षण तर घेऊन दाखवेनच. तर अशी प्रार्थना कोणी केली माहिती आहे? त्या महान व्यक्तिमत्वाचं नाव आहे तुकाराम भाऊराव साठे, अर्थात महाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व हे वेगळंच. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. मगाशीच आपण बोललो की शाळेमध्ये फक्त 1.5 दिवस शिकलेला हा शाहीर, पुढे त्यांनी त्यांच्याच एका नातेवाईकाकडे शिक्षणाचे धडे गिरवले. पुढील सगळं शिक्षण त्यांनी स्वतः वाचन करून पूर्ण केलं. परदेशी लोकांना त्यांच्याच अनेक अशा साहित्यकृतीचा आस्वाद घेता आला. मराठीतलं साहित्य भाषांतरित होऊन या माणसाचं साहित्य परदेशात वाचलं गेलं. शिक्षणापासून वंचित राहूनसुद्धा त्यांनी त्यांच्या जिद्दीच्या जोरावर मराठी भाषेला आणि आपल्या लिखाणाला अगदी साता समुद्रापार पोहोचवलं, नाही का. असं हे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला आज चला दोस्त हो-मध्ये अर्थात सांगणार आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्याशी संपर्क करू शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. तसंच आपले संपर्क क्रमांक आहेत 45151342 45151433. नक्कीच आपला संपर्क आमच्याशी आपण साधू शकता या नंबरवर. गाणी ऐकत राहूया आणि याविषयी अधिकसुद्धा माहितीसुद्धा नक्कीच मिळवत राहूया, कारण मला नक्कीच खात्री आहे की तुम्हालासुद्धा ही गाणी ऐकायची आहेत आणि मी तुम्हाला ती गाणी ऐकवणार आहे. तेव्हा ऐकूया आता पुढचं अजून एक छोटंसं गीत.

गाणं आपण ऐकणारच आहोत आणि मी तुमच्याशी संवादसुद्धा साधत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपण बोलत होतो, आता मी त्यांच्याच विषयी अधिक पुढचं तुम्हाला सांगते आहे की नक्की काय झालं आणि हा कसा प्रवास झाला. तर 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला आणि 1931 साली पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे त्यांनी वाटेगाव ते मुंबई हा चक्क चालत प्रवास केला. बरं का, आता ह्याविषयी काय सांगू, अजूनसुद्धा मला आपल्याला माहिती द्यायची आहे आणि मी ती अर्थातच देणार आहे, पण ह्याचबरोबर आणखीन काही गोष्टीसुद्धा तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे.

तर आपण एक एक गाणं ऐकतो आहे आणि त्यांच्याविषयी माहितीसुद्धा मिळवतो आहेच. खरं सांगायचं तर वयाच्या 11व्या वर्षी मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी गिरणीत, हॉटेलमध्ये अशी निरनिराळ्या ठिकाणी कामं केली. कदाचित हीच कामं करत असताना त्यांच्या मनामध्ये सामाजिक विषमता, परकीय गुलामी या सगळ्याच्या विरोधात लढा देण्याची भावनासुद्धा निर्माण झाली. बरं, हा लढा सोपा नव्हता बरं का. याचं कारण त्यावेळची भीषण परिस्थिती होती. या भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कुठेही न थांबता आपला हा लढा सुरू ठेवला आणि म्हणूनच हे सगळं शक्य होत होतं. काय सांगायचं तर ह्याविषयी अजून मी सांगणारच आहे. त्यामुळेच तर जग बदल घालूनही घाव असे परखड शब्द सुद्धा त्यांच्या लिखाणात अगदी सहज उमटत गेले. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीमध्ये 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या लिहिल्या. ह्याविषयी काय अधिकसुद्धा माहिती आहेच आणि ती सगळ्यांना ऐकायची आहे, पण ऐकूया त्याआधी एक छोटंसं गीत.

तर आपण इथे होतो की वयाच्या 11व्या वर्षी मुंबईत आल्यावर त्याने अनेक ठिकाणी कामं केली आणि म्हणूनच स्वतः या परिस्थितीत असल्यामुळे जग बदल घालून निघाव असे परखड शब्द त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले. बरं, हे शब्द सहज नव्हते बरं का. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 3 नाटकं, 13 लोकनाट्य, पोवाडे, 1 प्रवासवर्णन असं बरंचसं साहित्य रचलं. वारणेच्या खोऱ्यात माकडीचा माळ, गुलाम, चित्रा, वैजयंता, कुरूप, रंगा, अहंकार, अग्निदिव्य, तारा ही त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांची नावं आहेत. आणि ह्याचमुळे अनेक ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या याच साहित्यकृतीवरती भाषांतरंसुद्धा करण्यात आली. मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचं साहित्य हे पार रशियात पोहोचलेलं होतं आणि म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या कादंबरीवरती 1943 साली पार्टी या मासिकात प्रकाशित झालेला स्टॅलिनग्राडचा पोवाडा हा रशियातल्या लोकांनीसुद्धा अतिशय मनापासून स्वीकारला होता. त्यांचं हे लिखाणाचं काम सुरू असतानाच ते राजकारणात सुद्धा सक्रिय होते बरं का. त्याविषयी जाणून घेऊया पण अर्थातच या गाण्यानंतर.

तर अतिशय कष्टाने खरंच त्यांनी असं म्हणायला लागेल की या लिखाणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. याचबरोबर मी अगदी मगाशी म्हणाले तसं की त्यांचा राजकारणात सुद्धा सक्रिय सहभाग होता बरं का. म्हणजे गोष्ट आहे ती आहे 1944 सालची. 1944 साली दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या बरोबरीनं त्यांनी लाल बावटा कला पथक स्थापन केलं. या पथकाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या धोरणांना प्रचंड आणि कडाडून विरोधसुद्धा दर्शवला. इतकंच नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतसुद्धा शाहीर अण्णाभाऊ साठे हे अग्रस्थानावरती होते आणि त्याचमुळे त्यांचं काम हे आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात किंवा इतिहासातसुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अण्णाभाऊंच्या लेखनाचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी मैना गावावर राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईतील फाउंटेन आणि बेळगावात शेकडो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तरीही काही भाग महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही हीच खंत अण्णाभाऊंनासुद्धा होती. आणि म्हणूनच वरकरणी जरी हे गीत प्रियकर आणि प्रेयसीच्या आठवणीत म्हणत आहे असं वाटलं तरी त्यातला खरा प्रियकर म्हणजे महाराष्ट्र आणि प्रेयसी म्हणजे बेळगाव कारवारसारखे सीमाभाग होते जे महाराष्ट्राचा भाग झाले नाहीत. या गाण्याची ही खरी पार्श्वभूमी आहे. खरं तर एकदा विठ्ठल उमप यांनीसुद्धा अण्णाभाऊंची भेट घेतलेली होती. अण्णाभाऊंनी त्यांच्याच आयुष्यात एक गोष्ट ठरवली होती की मी जे अनुभवतोय तेच माझ्या लिखाणात आलं पाहिजे आणि म्हणूनच स्मशानातलं सोनंसारखी कथा त्यांच्या लिखाणातून पुढे आली. जगात काय खरं आहे, काय खोटं आहे, काय मिथ्य आहे, काय अमिथ्य आहे याचं योग्य ज्ञान, योग्य जाणीव ही त्यांना होती आणि तीच त्यांच्या लिखाणात नेहमीच उमटतसुद्धा राहिली.

हेच तर खरं त्यांचं विशेष. मिथ्या हा समाज. नेहमी तारांकित चित्र रेखाटल्या जाणाऱ्या मुंबापुरीची दुसरी बाजू अण्णांनी त्यांच्या लिखाणातून या जगासमोर आणायचा निश्चितपणे प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ते यशस्वी सुद्धा झाले. म्हणूनच कामगार आणि जातीपातीच्या विळख्यात अडकलेल्या लोकांची कधीच न दिसलेली बाजू त्यांनी संपूर्ण समाजाला दाखवून दिली. अण्णांच्या मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांतून हे भीषण वास्तव त्यांनी अतिशय समर्पकपणे मांडलेलं दिसतं. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी समाजातील अन्याय दूर करण्यासाठी लिखाण आणि लढा सुरूच ठेवला होता. जाती व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 1958 साली पहिले दलित साहित्य संमेलन घडवून आणले होते आणि यामुळे दलितांच्या संघर्षाला एक हक्काचा आवाज आणि साहित्यिक मान्यता सुद्धा मिळाली. साम्यवादी विचारसरणीनं प्रभावित होऊन त्यांनी मुंबईमधील कामगार चळवळींमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या लिखाणातून आणि लोककलेतून गिरणी कामगार, शेतकरी, गरिबांसाठी संघर्ष केला. कारण ह्या जन्मावर कोणत्याही परिस्थितीत प्रेम करत राहिलं पाहिजे ही जाणीव त्यांच्या मनात होती आणि संघर्ष अखंडित आहे हे सुद्धा त्यांना जाणवलं होतं. 1961 साली त्यांच्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आणि त्याच वर्षी इंडो सोव्हिएत सोसायटीच्या निमंत्रणामुळे त्यांना रशियाला जाण्याची संधीसुद्धा मिळाली. बरं का, लेलिन आणि साम्यवादाच्या विचाराने प्रभावित असणाऱ्या अण्णा भाऊंसाठी हा खरं तर दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल. त्यांचं साहित्य तर याआधीच रशियात पोहोचलेलं होतं आणि रशियन लोकांमध्ये लोकप्रिय झालं होतं. रशियामध्ये असताना अण्णाभाऊंनी दुभाषिकाच्या मदतीनं

तिकडे मराठीमध्ये भाषण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा पोवाडा सादर केला. यावरून आपल्या मातृभाषेवर आणि मातीवर अण्णाभाऊंचं किती प्रेम होतं हे काही वेगळं सांगायची अजिबातच गरज नाही.

चंद्र कोट जिल्हा कापा ताग मैदान आपला कमिटीचा बंगला देतो भेटी तारशी ताजमहल पॅलेस हॉटेल तिथं तुला भेटेल सात इच्छा भोजन मेजवानी माझी दारशी टेकरेकरी हॉल तुला काळा घोडा पाहाल।

परळा पासून करळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा चित्रकुडे खालता लागेल उभा पारशी जमशेटजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बेलूबारशी बटाट्याची चाळ तुला कायम

तर अशा पद्धतीने मुंबईतलं भीषण वास्तव, कामगार शेतकरी यांचं आयुष्य हे किती भीषण आहे हे अण्णाभाऊंनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून दाखवून दिलं. खरं तर त्यांची जागा, राहायचं घर, आर्थिक परिस्थिती या सगळ्याचा विचार केला तर अण्णाभाऊंनी कधीही पैशाचा मोह धरला नाही. खरं तर रशियामध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालं होतं आणि त्यामुळे रशियाचं चलन त्यांना मिळू शकत होतं, पण तरीसुद्धा मी माझ्या झोपडीतच बरा, मी जमिनीवर राहिलो, जमिनीवर माझे पाय राहिले तर मला हे भीषण वास्तव समजेल, अशा पद्धतीनं वास्तववादी चित्रण करणारा हा लेखक, याला मनोमन अभिवादन. 2022 साली मॉस्को येथे अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यांच्या कार्याला आत्तापर्यंत मिळालेला हा सर्वोच्च बहुमान निश्चितच म्हणावा लागेल. आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या आणि देशाच्या हितासाठी खर्ची घालणारा हा महान साहित्यिक. मगाशी म्हटलं तसं की फक्त लिखाण नाही, लिखाणाबरोबर इतर गोष्टीसुद्धा त्यांनी अगदी लीलया पेलल्या. मग तो संघर्ष असेल, राजकारण असेल आणि माणूस म्हणून सुद्धा अतिशय मनानं निर्मळ असणारा हा ज्येष्ठ असा साहित्यकार लेखक म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे, आपल्या महाराष्ट्राचे लाडके लोकशाहीर. शाहिरी परंपरेमध्ये त्यांचं नाव कधीही विसरून चालणार नाही आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या देशासाठी खर्ची घालणाऱ्या या साहित्यिकाला नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे, संपूर्ण महाराष्ट्र या थोर व्यक्तिमत्त्वाच्या नेहमीच सरुणात राहील. आज अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी आपण चला दोस्त हो मध्ये जाणून घेतलं. आता ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत बातम्या आणि त्यानंतर ठीक 3:10 तुम्ही ऐकणार आहात पुढचा कार्यक्रम म्हणजेच आपला सगळ्या लाडक्यांचा सप्तरंगी साथ हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुद्धा आपण वेगळे विषय हाताळूया. भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी। लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान। व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी। आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं। नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली। कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं। विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या। आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत। व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले AN प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे। भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता। तर रिअर ॲडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली। केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांनी गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली। राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे। नाशिक इथल्या आरोग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा महाविद्यालयं तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट्स ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवाकर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवाकरापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6,00,000 प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी अडवली वळीवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सूनचा 21-12 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले 2 दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा

घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा मी आरजे चैताली तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ही वाहिनी नक्कीच ऐकू शकता, कार्यक्रमात सहभागीसुद्धा होऊ शकता. 45 15 41 32 आणि 45 15 41 33 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहे. व्हॉट्सअपवर संदेश पाठवण्यासाठी आपला क्रमांक आहे 8657 66 10 7. एक तर सप्तरंगी साथमध्ये आपण नेहमीच काही वेगळे हटके असे विषय घेऊन येत असतो. आपल्याला साथ देणारे आपले मित्र असतात आणि या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात वेगवेगळ्या वृक्षांविषयी आज आपण बोलणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा एक अभंग संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच रचला होता. अनेक वर्षांपूर्वी हा त्यांनी अभंग रचून ठेवला कारण झाडे तरु वृक्ष हे आपले मित्र आहेत. आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर घरासमोर कोणती गाडी उभी आहे यापेक्षा कोणती झाडी आहे हे महत्त्वाचं आहे, असं लेखक अरविंद जगताप यांनीसुद्धा आप्पांचे पत्र या एका लेखात म्हटलं होतं. किती खरं लिहिलं आहे नाही का. ज्या झाडाला रंभा म्हणतात तो वृक्ष म्हणजेच केळ्याचं झाड. पूर्वीपासून केळ्याचा उपयोग हा मुख्यतः खाण्यासाठी जरी केला जात असला तरीसुद्धा त्याचे असंख्य उपयोग. खाण्याच्या उपयोगात केळ्यापासून वेफर्स, जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीचे पुरी, सुकेळी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रँडी, शिरका, केळी बिस्किटं असे कैयेक पदार्थ बनवले जातात. केळफुलापासून देखील कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात. केळफूल स्वच्छ करणं थोडंसं किचकट क्लिष्ट काम आहे नाही का. केळफुलाची भाजी, कटलेट हे पदार्थ तर अतिशय लोकप्रिय आहेत. कच्च्या केळीची भाजी पूर्वीपासूनच बनवली जाते आणि केळीच्या पानांचा उपयोग तर काय विचारून सोय नाही का. दक्षिण भारतात जेवण वाढण्याकरता हा उपयोग होतो. केळीच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही काही ठिकाणी होतं. तसंच वाळलेली पानं इंधन म्हणूनही वापरता येतात. केळी हे फळ फक्त शरीरासाठी उपयुक्त आहे असं नाही आहे. एकंदरीतच व्हिटॅमिन, पोटॅशियम यांनी भरपूर असलेलं, स्टार्च आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा असलेलं हे फळ आहे. आपण जेव्हा केळीच्या पानावर गरम गरम जेवायला वाढतो तेव्हा या पानात असलेली पोषक तत्व आपल्या अन्नात मिसळतात आणि शरीरासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. आणि त्यामुळे शरीरावर खाज, डाग, पुरळ ह्या जर समस्या असतील तर त्या दूर होतात. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की केळ्याचं झाड हे किती जास्त महत्त्वाची भूमिका ह्या सगळ्यात बजावत असतं. आणि म्हणून तुम्ही बघा, गावामध्ये वाड्याच्या समोर आजूबाजूला केळीचं झाड हे लावलं जायचं आणि आजही अनेक ठिकाणी तुम्हाला ते दिसेल. कारण याच केळ्याचे उपयोग, केळफुलाचा उपयोग, केळाचा उपयोग, पानाचा उपयोग किती जास्त आहे. या फळामुळं मेंदूला होणारा रक्तस्रावसुद्धा सुरळीत होतो. आणि फार महत्त्वाचं सांगते बरं का, केळीच्या पानावर जेवलो ना तर वाईट कोलेस्ट्रॉल आपण जे म्हणतो, चरबी म्हणतो, ती सुद्धा वाढत नाही, वजनही आटोक्यात राहतं. काय मग, हेच केळीचं झाड किती महत्त्वाचं आहे नाही.

काय इंटरेस्टिंग गाणी असतात नाही आपल्याकडच्या साहित्यात. मी तुम्हाला सांगते, इतके सुंदर असे उल्लेख आहेत की काही सांगून सोय नाही. आत्ता आपण बोललो केळीच्या वृक्षाविषयी, आपले एक प्रेक्षक दूरध्वनी करून माझ्याशी त्यांनी संपर्क साधला की काही ठिकाणी केळीचे वेफर्स हे आपल्या समोर छान तळून दिले जातात आणि तसा खमंगपणा आपल्याला अनुभवता येतो. हे काही काही ठिकाणी आपल्याला मिळतं बरं. आता मी दुसऱ्या एका महत्त्वाच्या वृक्षाकडे जाणार आहे, जो वृक्षसुद्धा बऱ्याच ठिकाणी गावात तर असतोच, त्यात शंका नाही, पण आपल्या शहरातसुद्धा याचं झाड असतं. आणि तो वृक्ष आहे केळीच्या बरोबर आंब्याचा वृक्ष. आंब्याच्या फळाप्रमाणेच आंब्याच्या झाडाची पानंसुद्धा तितकीच पौष्टिक असतात आणि आरोग्यासाठी म्हणाल तर फारच जास्त महत्त्वाची असतात. आयुर्वेद किंवा पारंपरिक चिनी औषधांनुसार हजारो वर्षांपासून आंब्याच्या झाडाची पानं त्यांच्या उपचारात्मक शक्तींसाठी वापरली जात आहेत. आंब्याच्या झाडाची पानं हा केसांच्या समस्येवरचा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. अनेक वेळेला हेअर फॉल होतो आणि अनेक सखी या हेअरफॉलची तक्रार करतात, तर आपल्या आयुर्वेदामध्ये केसांच्या समस्येवर गुणकारी अशी आम्रपानं असल्याचे उल्लेख आहेत. केसांची वाढ घट्ट करण्यासाठी आंब्याच्या झाडाची पानं सर्वोत्तम उपाय करतात, कारण या पानांमध्ये जीवनसत्व

व सी आणि ए सुद्धा असतं. निरोगी त्वचेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पान फायदेशीर आहे. आंब्याच्या झाडाच्या पानांच्या अर्कात वयानुसार पडणारे जे डाग आहेत किंवा सुरकुत्या आहेत, कोरडेपणा आहे, तो कमी करण्याची सुद्धा क्षमता असते आणि त्यामुळे बारीक रेषा आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ह्यामुळे कमी व्हायला लागतात. अगदी गंमत म्हणून सांगते, माझी पणजी आहे 102 वर्षाची, तीलसुद्धा असं म्हणते की बाई एप्रिल महिना आला की मला आंबा आणून दे म्हणजे माझ्या त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या कमी होतील. तेव्हा ती म्हणताना आम्ही नेहमी म्हणतो की खरं आहे की आंब्याचं किती हे महत्त्व आहे. हे महत्त्वपूर्ण पोषक आणि गुण प्रदान करणारं झाड हे आपल्या जवळपास असेल तर निश्चित त्याचा फायदा होतो. आपल्यासाठी तर हे फायदेशीर आहेच, यात काही शंका नाही, कारण आपण आंब्याच्या पानांचा वापर आणखीनही बऱ्याच ठिकाणी करतो. अगदी मंगलप्रसंगी धार्मिक कार्यातसुद्धा हा वापर केला जातो. पण त्याचबरोबरीने जैवविविधतेच्या बाबतीत वर्णन करायचं तर हा वृक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक पशुपक्ष्यांची घरटी तुम्हाला आंब्याच्या झाडावर बघायला मिळतील आणि याचं महत्त्व किंवा आंब्याच्या झाडाचा उल्लेखसुद्धा अनेक गाण्यांमध्ये आला आहे. ऐकूया त्यातलंच एक गीत.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz। आपण सगळे FM रेनबो ऐकतोय आणि आज सप्तरंगी सात मध्ये आपण महत्त्वाचे वृक्ष नक्कीच कव्हर करतोय आणि

असं म्हटलं जातं. घरगुती औषधातसुद्धा जांभळाची बी गळवांवरती अतिशय उत्तम काम करते. या वृक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तुम्ही बघा काय कमाल वृक्ष आहे हा. तसंच पान ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून 6 महिने जर ठेवलं ना तर उत्तम लोहक्षार आपल्याला मिळतो. जांभळाच्या सुक्या बियातील वैशिष्ट्य म्हणजे त्यात रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व किंवा गुणधर्म सापडलेत. तुम्ही बघा आपल्याकडे दिवसेंदिवस मधुमेहाचे रुग्ण वाढायला लागलेत. मधुमेह नियंत्रित करायला सुद्धा जांभळाचा अर्क अत्यंत उपयोगी आहे. सुगंधी पानं आणि गुणकारी बीज फळं फुलं असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी सुद्धा केला असल्यात केल्याचा उल्लेख आहे. मुखशुद्धीसाठी बियांचं चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी पानं आणि फळांचा उपयोग. केशकलापासाठी सुद्धा केला जातो. पोटात घेण्यासाठी जांभूळ फळ तसंच बाहेरून केसाला लावायला अर्क याविषयी जुन्या ग्रंथांमधून असंख्य उल्लेख सापडतात. जांभूळ हा वृक्ष हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलाय आणि त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरीसुद्धा बऱ्याचशा उद्यानातून उपवनातून देवळांभोवती देवरायातून हा वृक्ष लावलेला आहे. देव गणेश शिव कृष्ण या देवतांना जांभळाची फुलं प्रिय असतात असाही समज आहे. काही ठिकाणी जांभळाच्या पानाचं तोरण मंगलमय असं मानलं जातं. ढगांचा राजा वरून पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणून या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकमानस आहे. आणि म्हणूनच किती त्याचं महत्त्व सांगावं. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा तर आहेच. जांभूळ आणि माकडं यांचं नातं अटूट असतं ते पूर्वापार चालत आलं आणि ते आजही आहे, नाही का. तिरुचिरापल्लीचे शहराज या शहराच्या जवळ महादेव मंदिरात एक अजस्त्र डेरेदार असा जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव जंबुकेश्वर महादेव म्हणून वृक्ष प्रसिद्ध झाला, इतकं हे झाड महत्त्वाचं आहे. तेव्हा ऐकूया ह्याच वृक्षाचा उल्लेख असलेलं हे तुमच्या सगळ्यांच्याच आवडीचं एक छोटंसं गाणं.

खरं आहे. तर इतके सगळे वृक्ष आणि या वृक्षांची माहिती तुम्हा श्रोत्यांना ऐकायला आवडते हेच माझ्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आपले जर आपल्या बरोबर हे वृक्ष नसते तर आपलं अस्तित्वसुद्धा खरं तर शून्य असतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. वृक्ष आहेत म्हणून आपण आहोत आणि त्यामुळे वृक्षांचं महत्त्व हे कायमच राहणार. अनेक श्रोते आपल्याला जोडले गेलेत. श्रीपाद जोशी, प्रमोद राऊत, श्याम केकरे, सुहास रिजबुड, सुरेश पुट्टजवार, प्रसाद कुलकर्णी, काही जणांची नावं घ्यायची राहिली असतील तर खरंच क्षमस्व. आणि त्यातल्या एका आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या सुभाषिताचा मी अवश्य उल्लेख करेन. अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूलमन औषधम, अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. श्रीपाद जोशी यांनी नाशिकहून हे सुभाषित पाठवलं. हे माझ्याही आवडीचं सुभाषित आहे सर. याचं कारण खरंच आहे की या जगात कुठलीही गोष्ट ही अशी नाही आहे की जिचं काहीच महत्त्व नाही आहे. झाडाचं प्रत्येक मूळ हे कुठेतरी कामाला येतच असतं हे या सुभाषितात वर्णन केलं गेलं आहे. आता नक्कीच आपण मला वाटतं पुढच्या एका महत्त्वाच्या वृक्षाकडे आता वळायला हवं, जे आपल्या भारत देशामध्ये हा वृक्ष अनेक ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूने सुद्धा लावलेला दिसतो. क्वचित हे झाड जंगलात सुद्धा हे झाड दिसतं, फक्त शहरात क्वचित हे झाड तुम्हाला आत्ता दिसेल. शाळांमध्ये पूर्वी हे झाड खूप असायचं बरं का, शाळेच्या मैदानात. मध्ययुगीन काळात इराकमधील बसरा बंदर हे तर या झाडाचं प्रमुख केंद्र होतं. कदाचित तुम्हाला कळलं असेल मी बोलती आहे चिंचेच्या झाडाविषयी. भारतीय तमर अथवा तबरे हिंद या नावाने चिंचेची आयात व्हायची. या नावामुळेच चिंचेचे लॅटिन नाव देखील लिन्नेयस या थोर वनस्पती शास्त्रज्ञाने टॅमेरिडस इंडिका असं ठेवलं होतं. भारतीय ग्रंथांपैकी मत्स्यपुराण, अमरकोश, चरकसंहिता, सुश्रुत संहिता यात चिंचेचा उल्लेख तिंतिडी किंवा तिंत्रिणी म्हणून सुद्धा केलेला आढळतो. मध्य आफ्रिकेत मूळ असलेल्या या झाडांचा प्रसार उष्णकटिबंधातील बहुतांश देशात कमी जास्त प्रमाणात झाला आहे. ही चिंच सध्या नाईल नदीच्या उत्तरेकडील भागात जावा, जमायका, वेस्ट इंडिज, ब्राझील, मध्य अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा उष्णकटिबंधाचा भाग, दक्षिण आणि मध्य भारत इत्यादी भागात अतिशय मुबलक प्रमाणामध्ये आहे. हे झाड कधीही पर्णरहित नसतं. खूपच शुष्क आणि तीव्र हवामानातील खडकाळ डोंगरांच्या पायथ्याशी असलेली झाडं थोडाफार काळ उन्हाळ्यात निष्पर्ण होतात, पण बाकी हे झाड नेहमीच तुम्हाला हिरवगार असलेलं दिसेल. चिंच आयुर्वेद शास्त्रात सुद्धा महत्त्वाची मानली गेली आहेत. चिंचेचे अनेक उपयोग दिले गेलेले आहेत. झाडाची साल ही लकवा किंवा शरीराच्या अवयवांची संवेदना शिथिल झाल्यास लेप करण्यासाठी वापरली जाते. तसंच सालीच्या राखेचा उपयोग हा अल्सर, स्त्रीरोग किंवा

लघवी चा ज्यांना त्रास आहे त्याच्यावरती गुणकारी आहे. चिंचेचा पानांचा उपयोग हा सूज कमी करायला, गजकर्ण, रक्ताचे विकार, दंतशूल, कर्णशूल, डोळ्याचे विकार, ट्यूमर या रोगांवर सुद्धा गुणकारी आहे. आणि तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे की चिंचेचा उपयोग आपल्याकडे पितळ्याची किंवा इतर तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण करत असतो. तर हे किती आणि किती सांगू असं झालं आहे, एक एक वृक्ष आणि एक एक उपयोग इतकं जबरदस्त समीकरण आहे. आणि त्याबरोबर साहित्यात सुद्धा, संगीतात सुद्धा ह्याचे उल्लेख असलेली गाणी सुद्धा एक आपल्याकडे आहेतच की. ऐकूया त्यातलंच एक गीत.

अशा प्रकारे चिंचेचे कित्ते उपयोग आहेत नाही का? मला वाटतं अनेक श्रोते आत्ता माझ्याशी संवाद साधतायत, मला जोडले गेलेत आणि खूप अनेक उपयोग आपल्याला सांगण्यात आले आहेत. कुंदा धाकरस या जोडल्या गेल्या आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की केळीच्या झाडापासून खूप गोष्टी करतात, उडदाचे पापड आणि बरंच काय काय लाट्या करून सुंदर पापड होतात. केळीला लोंगर यायला सुरुवात झाल्यावर खरंच आहे मला वाटतं सन्मानानं हा या झाडाचा जो उपयोग आहे, केळीला लोंगर यायला सुरुवात झाली की त्यांची आजी कुंकू लावून तिची ओटी भरत असे पूर्वी. मला वाटतं खूप छान या निमित्तानं तुमच्याकडून काही आठवणी जाग्या झाल्या असं मला वाटतं. आणि ह्याच बरोबरीने आपल्याला प्रज्ञाताईसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. प्रज्ञा वानसर वानरसे आपल्याला म्हणतायत की एक सुभाषित त्यांनी सांगितलं आहे, अर्थात हे सुभाषितसुद्धा माझ्या आवडीचं आहे, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः.

उपकाराय दुहंति गावः परोपकारार्थम इदं शरीरम हे ते सुभाषित आहे मला वाटतं खरंच की आपल्यासाठीच वृक्ष तयार झालेत ह्या वृक्षांवरच आपण आहोत आपलं अस्तित्व आहे खूप धन्यवाद प्रज्ञाताई अनेक जण आपल्याला श्रोते जोडले गेले त्यांना ती माहिती आवडतीये हेच माझ्यासाठी खूप आहे मला ही माहिती द्यायला तुम्हाला खरंच छान वाटत आहे आणि आता अर्थात मी पुढच्या महत्त्वाच्या वृक्षाकडे येणार आहे आणि हा सुद्धा वृक्ष आपल्या आवडीचा आहे ओल्या नारळाला कोणाला हा ओला नारळ आणि शहाळ आवडत नाही बरं अतिशय शक्तिवर्धक थंड आणि खनिज संपन्न असं हे फळ आणि त्याचं पाणी आजारी अपचन जुलाब झालेल्या व्यक्तींनासुद्धा ह्याचा उपयोग आहे शहाळातून निघणाऱ्या पक्व नारळाला आपण श्रीफळ म्हणतो जे श्रीफळ अतिशय पवित्र मानलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये आशियातील अनेक अशी श्रद्धावान आहेत की जे नारळाला पवित्र मानतात त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात इतकंच काय तर शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानानं सत्कारसुद्धा केला जातो हेही आपल्याला माहिती आहे नारळाचा वापर सगळ्यात जास्त धार्मिक कार्यांमध्ये मंदिरांमध्ये केला जातो दिवाळी दसरा गणपतीची पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणामध्ये नारळ अर्पण केला जातो या झाडाला इच्छापूर्तीचं झाड असंसुद्धा म्हणतात कारण झाडाच्या प्रत्येक अवयवाचा नेहमीच उपयोग होतो म्हणून हा कल्पवृक्ष आहे दिवाळी किंवा कोजागिरी पौर्णिमेमध्ये लक्ष्मीपूजनामध्ये बंगाली समाजातील लोक लोखीपूजामध्ये शहाळी आणि ताजा नारळ वापरतात तांबे कलश किंवा मातीचा कुंभावरती आणि शहाळी नारळावरती सिंदूराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात या दिवशी भक्तीने शंखसहित लक्ष्मीनारायणाची पूजासुद्धा केली जाते त्यामुळे नारळाचं झाड हे अत्यंत महत्त्वाचं झाड आहे आपल्या कोकणात नारळाची अनेक झाडं आहेत आणि नारळाच्या बागा आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि अजून एक विशेष सांगते की नारळाच्या झाडावरच बाया पक्षी अर्थात सुगरण पक्षी हा अतिशय सुंदर घरटीसुद्धा बांधतो चला तर मग एक कोकणात जाऊन थोडीशी नारळाच्या झाडाच्या किंवा नारळाच्या बागांमध्ये तुम्हाला सफारी घडवून आणते या गाण्याच्या माध्यमातून

तर कोकणात अशा नारळी पोफळीच्या बागा आहेत आणि मला वाटतं सगळ्यांना या निमित्तानं त्याची कुठेतरी थोडीशी का होईना सफर घडली असेल. खरं तर अनेक श्रोते माझ्याशी जोडले जात आहेत आणि मला वेगवेगळ्या वृक्षांची आणि इतकी जबरदस्त माहिती देत आहेत की कदाचित ती आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसते. या निमित्तानं बोललं जातं, ऐकलं जातं आणि मला खूप छान वाटतं या निमित्ताने ही माहिती एकमेकांना कळते. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी आणि पर्यावरणांशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळजवळ 1400 इतक्या एका वृक्षाच्या जाती आहेत आणि तो वृक्ष आहे बांबूचा वृक्ष. बांबू हे अतिशय जलद गतीनं वाढणारं असं एक खरं तर गवताचा प्रकार म्हणायला लागेल किंवा म्हणू शकतो. बांबूच्या काही जातींची दिवसाला 2 ते 3 फुटांपर्यंत वाढ होऊ शकते. बांबूचा धागा काढून त्यापासून विणलेल्या कापडाचे बनवलेले शर्ट, मोजे, टॉवेल, इतकंच काय डायपरसुद्धा अलीकडे तयार केले जातात. सायकलिंगच्या फ्रेम, स्केटिंग करण्याच्या फळ्या, लॅपटॉप संगणकाचे बाह्य कवच यासाठीसुद्धा बांबूचा उपयोग केला जातो. बांबूची अशी उत्पादनं किती कठीण असतील याबाबत तुम्ही शंका व्यक्त केली जाते. तर बांबू हा जुना आहे आणि त्याचा कठीणपणा त्यावर अवलंबून असतो. तज्ज्ञांच्या मते 5 ते 6 वर्ष जुनं बांबूचं पीक पुरेसं कठीण आहे. असा बांबू वापरून योग्य उत्पादन प्रक्रियेमध्ये बांबूचे फ्लोरिंग हे लाकडापेक्षाही कमी नसल्याचं सांगितलं आहे. बांबूचं फ्लोरिंग व तक्ते हे दिवसेंदिवस त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाला मदत करणारा हरितपणा यामुळे लोकप्रिय होताना दिसत आहेत. उपनगरातली घरं, सरकारी इमारती, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शाळा या ठिकाणी बांबूचे फ्लोरिंग वापरायला सुरुवात केली आहे. कुठेतरी इको फ्रेंडली ह्या संकल्पनेकडे जात असताना जास्तीत जास्त बांबूच्या वृक्षांची लागवड व्हावी हाही त्यामागचा हेतू आहे. ज्यावेळी बांधकामामध्ये लाकडाऐवजी पूर्णपणे बांबूचा वापर शक्य होईल असा दिवस फारसा दूर नसावा, कारण इतके त्याचे उपयोग आहेत. अजून एक महत्त्वाचा उपयोग आहे की बांबूचा जो वृक्ष आहे त्याचं जे लाकूड आहे त्याचा एक वाद्य बनवताना अर्थात बासरी बनवताना सुद्धा उपयोग होतो. आणि ह्याच बांबूचा उल्लेख असलेलं एक सुंदर गीत आहे जे आता मी तुम्हाला ऐकवणार आहे. ऐकूया एक छानसं गीत.

तर असं नंबर 54 आणि बांबूचं घर काय सुंदर उल्लेख होता. आपण वृक्षांची माहिती घेत असताना अजून एका वृक्षाला आपल्याला खरं तर कधीच विसरता येणं हे शक्यच नाही आहे, कारण हा वृक्षसुद्धा तुम्हाला शहरांमध्ये इतर ठिकाणी अनेक ठिकाणी असल्याचं नेहमीच लक्षात येईल. आणि तो वृक्ष आहे अर्थात कडुनिंबाचा वृक्ष. कडुनिंबाचा वृक्ष हा सगळ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. याची पानं काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्यास उन्हाचा उष्माघाताचा त्रास कमी आपला होत असतो. काही लोक हा पेला तर रोज पितात त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो बरं का, कारण आता सध्या स्थूलतेकडे बऱ्याच लोकांची वाटचाल आहे तेव्हा सूक्ष्म होण्यासाठी कडुनिंब वापरतात. सडसडीत माणसं सडसडीत राहतात. कडुनिंबाच्या काडीनं दात घासल्यास दातही किडत नाही, त्यामुळे कडुनिंबाच्या काडीचा एक अतिशय उत्तम दंतमंजन म्हणून वापर केला जातो. मूळव्यात किंवा पोटातील कृमींवर याचा उपयोग आहे. कडुनिंबाची वाळलेली पानं ही धान्यात घालून ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही, अळी लागत नाही. साबण सौंदर्य प्रसाधनं यात अतिशय गुणकारी असं कडुनिंब आहे. त्याचा रस काढून त्याचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्या तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात. मधुमेह या रोगामध्ये नीम अतिशय उपयुक्त आहे. यकृत विकारात या नीम किंवा कडुरसाचा उपयोग होतो. तुम्हाला तर माहिती आहे गुढीपाडव्याला सुद्धा गुढी उभारताना कडुनिंब हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्याची पानं वापरली जातात. बुद्धी तल्लख होते. कडुनिंबाच्या ह्याचाच या दृष्टिकोनातून मधुमेह निमंत्रित करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. मगाशी जसं आपण बोललो जांभळाचा उपयोग, त्याच पद्धतीने धान्याच्या बाबतीत याचा उपयोग आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक ठिकाणी या वृक्षाचा बऱ्या

पैकी वापर आपण आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये करू शकतो. याचा उल्लेख गाण्यातसुद्धा कसा सुटेलो गाण्यातसुद्धा याचा उल्लेख केला आहे, तेव्हा ऐकूया याचंच एक गीत.

तर मंडळी, आत्ता वेळ झाली आहे आपल्या बातम्यांची, प्रादेशिक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत घट केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार मुंबईत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरची किंमत 2,690 रुपये झालेली आहे. या होत्या आत्ताच्या आपल्या ठळक बातम्या. आता

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आरजे चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते। आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीत सांजेच्या पारी या कार्यक्रमात एका अतिशय इंटरेस्टिंग गोष्टीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, कारण ही गोष्ट खूप छान आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची अर्थात मला खात्री आहे। कार्यक्रमात आपण सहभागी नक्कीच होऊ शकता। 45 15 41 32 45 15 41 33 आपला नंबर आहे आणि 86 57 66 10 71 आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे। तर सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आत्ताच उल्लेख केला की एक गोष्ट, ही गोष्ट आहे जबाबदारीची, ही गोष्ट आहे का प्रवासाची, ही गोष्ट आहे अबोल नात्याची, ही गोष्ट आहे खडतर वाटांची, ही गोष्ट आहे जीवनाच्या धड्यांची, ही गोष्ट आहे गावकऱ्यांच्या नजरेतल्या एका पोस्टमनची, ही गोष्ट आहे पत्रांमागच्या माणुसकीची, ही गोष्ट आहे वडिलांच्या आयुष्याची आणि मुलाच्या त्यागी वृत्तीची, वडिलांवरच्या त्याच्या विश्वासाची आणि त्याच्याही आयुष्याची, परंपरा आणि विश्वासाची धुरा, भावस्पर्शी शेवट, नात्यातला दुरावा, अशी ही गोष्ट। ही गोष्ट आहे पोस्टमन इन द माउंटन्स। हा फक्त कथाभाग नाही तर वडील मुलाच्या नात्याचा, कर्तव्यनिष्ठेचा, माणुसकीचा असा हा प्रवास आहे आणि अर्थातच या कथेला आपण सुरुवात करणार आहोत, ही कथा जाणून घेणार आहोत। खूप छान कथा आहे आणि सोबतच गाण्यांचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत। ऐकूया हे गीत।

0: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ॲप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
2: तर सांजेच्या पारी या कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत पोस्टमन इन द माउंटन्स या कथेविषयी. चीनमधील एका दुर्गम डोंगराळ प्रदेशात अनेक वर्ष टपालवाला म्हणून काम करणारे वडील आता निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर असतात. खाचखळ्याने भरलेल्या त्या डोंगरवाटा, नद्या, जंगलं, अनेक छोट्या वस्त्यांमध्ये पत्र पोहोचवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर अतिशय निष्ठेने केलेलं असतं. आता हीच जबाबदारी त्यांच्या तरुण मुलावर येणार असते. मुलगा या कामासाठी तयार असला तरी त्या कामामागची भावना, त्याची व्याप्ती ही त्या मुलाला अजूनही समजलेली नसते. कारण पोस्टमन हा मुळात फक्त पोस्टमन किंवा टपालवाला एवढाच नसतो. पोस्टमनचं काय महत्त्व

अस्तित्व आहे हे माझ्या पिढीपेक्षा माझ्या आधीच्या आणि त्याही आधीच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असेल. घरोघरी जाऊन हिंडून पत्र देणारा पोस्टमन हा फक्त पोस्टमन नाही, त्याच्याबरोबर अनेक सुखाचे अनेक दुःखाचे संदेश येतात. अनेक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात सुख घेऊन येत असतात आणि त्यामुळे हाच टपालवाला आता निवृत्त होताना ही जबाबदारी हस्तांतरित करत असताना आपल्या मुलाला या प्रवासाची सुरुवात करून देण्यासाठी त्याच्याबरोबर निघतो. टपाल फेरीचा पहिला दिवस काय होतं पहिल्या दिवशी ऐकणार आहोत या गोष्टीत हळूहळू पुढे जाताना, आणि त्याचबरोबर आपल्या गाण्यांचा सुद्धा आपण आस्वाद घेणार आहोत.

खरंच आहे, माणुसकीची प्रार्थना करतच आपण पोस्टमन इन द माउंटन या कथेकडे बघतोय. आणि आता आपण आलो आहे की सेवानिवृत्त होणारा हा टपालवाला मुलाच्या पहिल्या प्रवासाबरोबर त्याच्या बरोबरीनं निघतो. वडिलांना काळजी वाटते की हा मुलगा हे काम पुढे कसं करणार, काय होणार, याला हे काम जमेल का, कारण हे नुसतं काम नाही, त्याच्यासोबत त्यांचा एक लाडका आणि विश्वासू कुत्राही त्यांच्याबरोबर असतो. हा प्रवास फक्त टपाल पोहोचवण्याचा नसून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुभव, मूल्य आणि जीवनदृष्टी हस्तांतरित करण्याचा असतो. वडील आणि मुलगा एकमेकांसोबत चालत असले तरी त्यांच्या मनात एक अदृश्य अंतर असतं. वडील सतत कामानिमित्त घराबाहेर असल्यानं मुलाच्या बालपणात त्यांची उपस्थिती कमी असते, त्यामुळे मुलाच्या मनात वडिलांविषयी आदर असला तरी जवळीक नसते. प्रवासाच्या सुरुवातीला त्यांच्यात फारसं बोलणंही होत नाही. त्यांच्या शांततेत अनेक वर्षांचे न बोललेले प्रश्न दडलेले असतात, पण या खडतर वाटा जीवनाचे धडेही जेवून जातात. ऋणानुबंध या गोष्टीतून आपल्याला समजतो तो कसा ते ऐकूया या नाट्यगीतानंतर.

0: श्रोते हो, आव्हान, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत। त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला। तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख।
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये। मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे।
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
2: तर नाट्यसंगीताचा आस्वाद घेत, आपल्या भावगीता भक्तिगीतांचा आस्वाद घेत आपण कथेत येऊन पोचलोय त्या अबोल नात्याचा प्रवास, खडतर वाटा आणि जीवनाचे धडे घेत घेत हा टपालवाला पुढे जातो। डोंगर चढणं, खोल दऱ्या पार करणं, पावसाळी वाटांवरून चालणं, नदी ओलांडणं, या सगळ्या अनुभवातून मुलाला या नोकरीचं खरं स्वरूप कळायला लागतं। शहरातून बसून ही नोकरी साधी वाटू शकते, पण प्रत्यक्षात ती मोठी धैर्याची, संयमाची, शारीरिक कष्टांची मागणी करणारी आहे बरं का। वडील त्याला प्रत्येक वळणावर खूप छान मार्गदर्शन करत राहतात। ज्या ज्या गावात ते पोहोचतात

पहाडी पोस्टमन, आणि आता हेच काम पुढे मुलाला करायचं आहे. कसं करेला मुलगा, त्याला ते जमलं असेल का? याच्यात एक कलाटणी असणारी सुद्धा गोष्ट घडते, ती काय ऐकूया या गीतानंतर.

नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो। तर मंडळी, आपण आताच एक नाट्यसंगीत ऐकलं की ज्या पद्धतीने हे संगीताचं माध्यम सुद्धा संदेश पोहोचवण्याचं माध्यम आहे, तसंच आपल्याकडे पत्र हे सुद्धा असंच एक माध्यम, आणि या पत्राच्या माध्यमातूनच आपल्या मुलाला सुद्धा याच कामाची ओळख करून देण्यासाठी हा पोस्टमन निघालेला आहे। तर एका गावात एक वृद्ध अंध स्त्री आपल्या मुलाच्या पत्राची आतुरतेनं वाट पाहत असते। वडील तिला पत्र वाचून दाखवतात। कधी कधी पत्रातील शब्द अपुरे असले तरी तिचं मन आनंदी राहावं म्हणून ते प्रेमाने काही शब्द स्वतःहून त्यात जोडतात। मुलगा हे पाहून थोडासा थक्क होतो। त्याला जाणवतं की खरा हा पोस्टमन फक्त संदेशवाहक नसतो, तर तो माणसांच्या भावना जपणारा दुवा असतो, आणि आपले वडील हे काम अतिशय सुंदरपणे करता आहेत। प्रवासादरम्यान मुलाला वडिलांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी समजतात। या कामासाठी त्याने किती कष्ट घेतले, किती वेळा स्वतःच्या कुटुंबापासून त्यांना दूर राहावं लागलं, किती वैयक्तिक सुखांचा त्यांना त्याग करायला लागला, हे सर्व त्याच्या लक्षात येतं। तो प्रथमच वडिलांच्या भूमिकेकडे त्यांच्या नजरेतून या अनुभवामुळे पाहू शकत असतो। त्यांच्या मनातील अनेक गैरसमज हळूहळू दूर व्हायला लागतात, आणि या दोघांच्याही नात्यातला दुरावा दूर होऊन दोघंही एका वाटेवर येऊन थांबतात। अर्थात ही कथा आपण पुढे ऐकणार आहोत, पण या गीतानंतर।

खरंच आपण मगाच्या कार्यक्रमात पारिजात या वृक्षाचा आपल्याला उल्लेख करायचा राहिला होता, तो पारिजात या गाण्याच्या निमित्तानं फुलला. जसा हा पारिजात बहरला तसंच आपल्या पोस्टमन इन द माउंटन या गोष्टीतले वडील आणि मुलगा यांच्या नातातला दुरावा हळूहळू विरघळायला लागला. मुलाने पाहिलं की आपले वडील अंध म्हातारीला पत्र वाचून दाखवतात. आता याचीही गंमत आहे, ही अंध म्हातारी जी आपल्या परदेशी गेलेल्या मुलाची अत्यंत पोटतिडकीनं वाट पाहत असते, तिला वाटत असतं आज ना उद्या आपला मुलगा हा परत येईल, आपल्याला घेऊन जाईल. ह्या आशेवर बिचारी अंध म्हातारी तिचे उरलेले काही दिवस काढत असते आणि ही गोष्ट वडिलांना समजलेली असते. म्हणूनच वडीलसुद्धा शांतपणे हे सगळं काम करत असतात. त्यावेळेला मुलाला कळतं की वडील नक्की काय करताहेत. त्या म्हातारीचं वाट पाहणं किती महत्त्वाचं आहे, त्या म्हातारीला धीर देणं किती महत्त्वाचं आहे, तिच्यासाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे. पोस्टमन इन द माउंटन ही गोष्ट ह्याच अर्थानं महत्त्वाची ठरते. या 3 दिवसांच्या सहवासात हळूहळू मुलगासुद्धा या सगळ्या गोष्टी करायला शिकतो. 3 दिवसांच्या सहवासात वडील आणि मुलगा हळूहळू एकमेकांशी मनमोकळेपणानं बोलू लागतात. त्यांच्या संवादात औपचारिकतेऐवजी आपुलकी यायला लागते. वडिलांना मुलामध्ये स्वतःचा एक चेहरा दिसू लागतो. मुलालासुद्धा वडिलांचं कर्तृत्व आणि प्रेम नव्यानं उमगतं. अनेक वर्षांचा दुरावा तर या प्रवासात नक्कीच विरघळून जातो, पण मुलगासुद्धा अनेकांच्या दुःखात त्यांना आधार कसा द्यायचा हे शिकतो. हे केवळ या म्हातारीच्या अंध म्हातारीच्या पत्र वाचण्याने नाही बरं का, तर एकंदरीतच हे काम करत असताना गावातला प्रत्येक माणूस आपल्या वडिलांशी कसा वागतोय हे अनुभवातून हा मुलगा शिकत जातो. प्रवासाच्या अखेरीस नक्की काय होतं हे पोस्टमन इन द माउंटन या कथेमध्ये आपण पुढे जाताना ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी ऐकूया एक छानसं नाट्यपद.

खरं तर आपल्याकडच्या प्रत्येक नैसर्गिक स्रोताला आपण नमन केलं पाहिजे. ते नद्या असू दे, पर्वत असू दे, पहाड असू दे, काहीही असू दे. कुठेतरी हे गाणंसुद्धा आपल्या मनात गुंजारव घालत असेल, तसंच या गोष्टीमध्ये सुद्धा हा पोस्टमन प्रत्येक पर्वताला, प्रत्येक नदीला, प्रत्येक झाडाला, प्रत्येक व्यक्तीला आपलं काम करत असताना कुठला त्रास होणार नाही ना ही काळजी घेत असतो. मुलगासुद्धा या सगळ्या गोष्टी खूप मनापासून बघत असतो आणि त्यामुळे त्याला हे शिक्षण घेणंसुद्धा निश्चितच कठीण जाणारं नसतं. त्यालाही असं वाटत असतं की आपण हे सगळं शिकूया आणि त्या पद्धतीनेच मुलगा पुढे वाटचाल करतो. प्रवासाच्या अखेरीस मुलगा केवळ टपाल पोहोचवण्याची पद्धत शिकत नाही, तर लोकांचा विश्वास कसा जपायचा हे सुद्धा शिकतो. बरं का, प्रत्येक पत्रामागे एक कथा असते आणि ती कथा नक्की काय आहे ह्याची त्याला जाणीव होत असते. प्रत्येक प्रवास हा त्याचा एक महत्त्वाचा, जबाबदारीचा असा वाटा असतो हेही त्याला कळत असतं. तो खऱ्या अर्थानं पोस्टमन होण्यासाठी, आपल्या वडिलांचं काम पुढे नेण्यासाठी सज्ज झालेला असतो. आणि हे सज्ज होत असताना त्याला याचीही जाणीव होते की हे काम वाटतं तितकं निश्चित सोपं नाही आहे आणि हे काम आपल्याला शिकलं पाहिजे. प्रवास संपतो, पण हा प्रवास नेमका कशा पद्धतीनं संपतो हे ऐकूया या नाट्यपदानंतर.

तर अशाच पद्धतीने अगदी वनात नाही पण पहाडात फिरणारा हा पोस्टमन प्रवास संपतो. वडील समाधानानं मागे उभे राहतात आणि मुलगा नव्या जबाबदारीसह पुढच्या प्रवासाला निघतो आणि तेही अतिशय आत्मविश्वासाने. आता त्याच्या हातात फक्त टपालची बॅग नाही आहे, त्याच्यासोबत वडिलांचे ते संस्कार, तो अनुभव आणि लोकांचा विश्वासही आहे. वडिलांच्या डोळ्यात ते समाधान दिसतं, मुलाच्या मनात ती कृतज्ञता असते. याच धर्तीवर आधारित पोस्टमन इन द माउंटन नावाचा अतिशय चांगला एक चित्रपटसुद्धा येऊन गेला. हा साधा, शांत आणि हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट. काही कथा अशा असतात की त्या फक्त आपल्याला मनात साठवून ठेवणाऱ्या अशाही असतात आणि काही कथा असतात की ज्याचा आयुष्यात अवलंब करता येईल अशा. आता याच गोष्टीत बघा ना, कळत नकळत त्या टपालवाल्यानं केलेली कृती, अंध म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान पसरावं, जिचा मुलगा कधीही परत येणार नाही आहे पण जी त्या आशेवर आहे की आपला मुलगा परत येईल, त्याला एक कुठेतरी थोडी तरी बळकटी यावी यासाठी पोस्टमननं म्हातारीला खोटं का होईना वाचून दाखवलेलं पत्र मनाला भावून जातं. त्यावेळेला वाटतं की अरे खरंच कुठेतरी देव आहे, ईश्वर आहे आणि म्हणून फक्त व्यवसाय करणारा व्यावसायिक नाही आहे, त्याच्यातला आत्मा हा कुठेतरी जागा होतो. आपण म्हणतो की आपल्या आत्म्यातही एक ईश्वर आहे आणि त्या ईश्वराचीच जागा आता मुलाला सुद्धा घ्यायची आहे. तर मनाच्या हृदयाला स्पर्शून जाणारी ही कथा, मला वाटतं ही कथा खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकवते. आपला व्यवसाय कसा करावा, कुठल्या बारकाईनं गोष्टी बघाव्यात आणि तो करताना किती प्रामाणिकपणे करावा, अशा आशयाची ही कथा. कुठेतरी देवाचा एक विश्वास या नात्यातला दुरावा दूर करण्यासाठी पोस्टमनला मदतीला येतो आणि आपला मुलगा हे काम करू शकेल की नाही ही एक शंका मनात असते, तीसुद्धा या निमित्तानं अगदी बाजूला होऊन जाते, दूर होऊन जाते.

तर अशा पद्धतीनं हा प्रवास कुठेतरी एका निरोपाच्या वळणावर येत असतो. आणि ह्याच कथेमध्ये ही कथा अनेक आपल्या श्रोत्यांना आवडली असल्याची सुद्धा त्यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. अनेक श्रोते कार्यक्रमात या निमित्तानं सहभागी झाले. तर शंकर साठे, विजयेंद्र घाटोळ सर अकोल्याहून ज्यांनी फोन करून आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीने ही कथा एकंदरीतच 2 वाजल्यापासून हा आपण कार्यक्रम ऐकतोय, जो आम्हाला निश्चित पद्धतीनं भावला, आवडला. आणि अनेक जण, कितीतरी जणांची नावं आहेत, ओंकार काटकर असेल, प्रणव शिंदे असतील, अरविंद कुलकर्णी असतील, प्रज्ञाताई असतील, किशोर पेडणेकर सर असतील, कोणाचंही नाव घ्यायचं राहिलं असेल तर कृपया त्यासाठी क्षमा मागते. पण अशाच पद्धतीनं आपण हा कार्यक्रम ऐकतोय आणि भावस्पर्शी भेट तर झाली. पोस्टमन इन द माउंटन हा केवळ एका टपालवाल्याची कथा सांगणारा भाग नाही आहे, तर तो वडील मुलाच्या नात्याचा, कर्तव्यनिष्ठेचा, माणुसकीचा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या जीवनमूल्यांचा सुद्धा सुंदरसा प्रवास आहे. डोंगराच्या शांत पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनात खरं तर दीर्घकाळ घर करून राहते. या कथेमध्ये मगाशी एक उल्लेख केला होता की जेव्हा हा पोस्टमन आपल्या मुलाला घेऊन प्रवास सुरू करतो तेव्हा त्यांच्या बरोबर एक कुत्रा सुद्धा असतो. तुम्ही बघा, प्राणी हे असेच नेहमी आपली सोबत करत असतात आणि त्याच्यामुळे प्राण्यांचं सुद्धा महत्त्व तितकंच आहे. श्वान हा तर त्यातला सर्वात महत्त्वाचा असा एक प्राणी. सगळीच जैवविविधता महत्त्वाची आहे. मगाच्याही आपल्या एका कार्यक्रमाच्या टप्प्यात आपण एका सुभाषिताचा उल्लेख केला होता. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलमना औषधम, अयोग्य पुरुष नास्ती, योजकस्तत्र दुर्लभ. या जगात कुठलीही गोष्ट ही लहान नाही आहे. आणि अशा पद्धतीनं कुठलाही व्यवसाय असेल, कुठलंही काम असेल, त्यांच्याबरोबर वाटेत चालणारा तो सोबती असेल, अगदी सगळेच महत्त्वाचे आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगवेगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला सांगायची एक संधी मिळते आणि या गोष्टी आम्ही सांगत असतो. अशा पद्धतीनं वडिलांचं कर्तृत्व, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी, ही कृतज्ञता आणि मुलगासुद्धा कुठेही थोडाही नाही असं न म्हणता या सगळ्या व्यवसायासाठी तयार होतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आपल्यापर्यंत अनेक वर्ष हे संदेश पोहोचत आलेले आहेत. ज्या काळामध्ये आपल्याकडे मोबाईल, व्हॉट्सॲप, SMS कुठलीही माध्यमं नव्हती तेव्हा हे काम करणारी पोस्टमनची ही कथा. सांजेच्या बारी या कार्यक्रमात आज इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पण नाट्यगीतांचा आपला आस्वाद घेणं मात्र आपण थांबवणार नाही आहोत. पुढेही काही काळ आपण हे नाट्यसंगीत निश्चितच ऐकणार आहोत. आजची ही गोष्ट कशी वाटली, एकंदरीतच कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं आहेत त्याबद्दल सगळ्याच श्रोत्यांचे मी अतिशय मनापासून आजच्या दिवशी आभार मानते. आणि खूप छान वाटतं तुमच्याशी संवाद साधताना. नेहमीच असा संवाद साधत राहा. आत्ता मात्र तुमच्याकडे मी परवानगी मागते आहे निरोपाची. तुम्ही मात्र ऐकत रहा FM रेनबो वाहिनी आणि आस्वाद घेत रहा आपल्या नाट्यसंगीताचा सुद्धा. ऐकूया आता पुढचं आवडीचं एक नाट्यसंगीत.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात आज ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सती नदीत 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. खेडेगाव इथली 4 मुलं आंघोळीसाठी नदीवर गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी 3 मुलं बुडाली, त्यांचे मृतदेह सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बॉक्सर प्रीती पवार, जैस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताचा प्रवीण चित्रवेल यानं रौप्य, तर सेल्व प्रभू यानं कांस्यपदक पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारती.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. मोतीबिंदू मुक्त विदर्भ उपक्रमासाठी 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. मार्च 2027 पर्यंत 25,000 शस्त्रक्रियांचं उद्दिष्ट. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुष्टीयोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांची सुवर्ण कामगिरी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दृकश्राव्य माध्यमातून विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. देशाला व्यसनमुक्तीकडे नेण्यासाठी 100 आठवड्यांचं जनभागीदारी अभियान या अंतर्गत राबवण्यात येणार असून प्रत्येक रविवारी विविध जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहे. देशभरातील 10,000 हून अधिक ठिकाणावरील युवक शैक्षणिक संस्था स्वयंसेवी संघटना युवक मंडळं आणि आध्यात्मिक संस्थांचा या अभियानात सहभाग असणार आहे. या अभियानाअंतर्गत उद्या सकाळी ब्रिजलाल आणि विज्ञान महाविद्यालय अमरावती इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक आहे. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त

0: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना आज पुण्यात प्रदान करण्यात आला. गुळटेकडी इथल्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी शाह यांनी भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक सक्षम आणि अभेद्य करण्यासाठी अजित डोभाल यांनी बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं. पुरस्कार स्वीकारताना डोभाल यांनी लोकमान्य टिळकांच्या नावानं सन्मानित होणं हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगितलं. लोकमान्य टिळक यांची राष्ट्रभक्ती, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा हा आजच्या तरुणांसाठी आदर्श असल्याचं ते म्हणाले. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारीही असल्याचं त्यांनी नमूद केलं. या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, डॉ रोहित टिळक यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं हरित नागपूरच्या उभारणीसाठी 1000 वृक्ष लागवडीच्या मोहिमेला आज प्रारंभ केला. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकानं पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. या मोहिमेअंतर्गत विद्यापीठ परिसरात विविध देशी प्रजातींच्या 1000 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून भविष्यात हा परिसर जैवविविधतेनं समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नागपुरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कॉटन मार्केट इथल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. सीतावर्डी मार्केटमार्गे व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दीक्षाभूमी चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला उपमहापौर लीला हाथीबेड यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. तसंच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी तलाव इथल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला देखील आदरांजली वाहण्यात आली. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनआरटी आणि अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार पीक कर्जाचा पुरवठा तातडीनं करावा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिले. नागपूर विभागाला खरीप पीक कर्जासाठी 6,075,47,00,000 रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत 3,07,895 शेतकऱ्यांना 3,143,15,00,000 रुपये म्हणजेच 62.92% कर्जवाटप पूर्ण झालं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मोतीबिंदू मुक्त विदर्भ याच्या अंमलबजावणीसाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय IGGMC नागपूर तसंच वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. या निधीच्या माध्यमातून नमो नेत्र संजीवनी कार्यक्रमाची विदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून March 2027 विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 25,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली IGGMC नागपूरला या प्रकल्पासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. या उपक्रमाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्र उपचार उपलब्ध होतील. रस्ते अपघातांची संख्या आणि मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर उपाययोजना सुरू केल्या असून त्यासाठी नागरिकांचं सहकार्य देखील तितकंच महत्वाचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. नागपुरात आयोजित शून्य अपघात माझी जबाबदारी राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. अपघातातील जखमीला रुग्णालयात पोहोचवणाऱ्या राहगीराला 25,000 रुपयांचं बक्षीस आणि जखमींसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीमुळे अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी करता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागातर्फे लवकरच महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती

मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील रुग्णवाहिकांच्या नोंदणीपासून ते प्रत्यक्ष सेवा, प्रतिसाद वेळ, दर निश्चिती आणि रुग्णालयात पोहोचण्यापर्यंतची व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्याचा या धोरणाचा उद्देश असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात नव्या MEMS 108 भागीदारी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1076 रुग्णवाहिका कार्यरत असून खासगी रुग्णालयं, धर्मदायी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना मिळून अंदाजे 4,500 ते 5,000 रुग्णवाहिका सेवा देत आहे. त्या सर्वांची एकसंध आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध होण्यासाठी हे धोरण महत्वाचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला मुष्टीयोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. प्रीतीनं महिलांच्या 54 किलो गटात अंतिम फेरीत कॅनडाच्या स्कारलेट डेल गोडाचा 5-0 असा पराभव केला, तर विद्यमान विश्वविजेती जैस्मिननं 57 किलो गटात उत्तर आयर्लंडच्या गतविजेत्या मायकेला वॉल्शवर हिच्यावर 5-0 अशी मात केली. दरम्यान तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलनं रौप्य तर सेल्वा प्रभूनं कांस्य पदक जिंकलंय. या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण 27 पदकं जमा झाली असून त्यात 7 सुवर्ण, 13 रौप्य आणि 7 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत सध्या 6व्या स्थानावर आहे. विदर्भात झालेल्या संततधार पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून रहमतनगर, नगीना बाग, सिस्टर कॉलनीसह सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय. प्रशासनानं महापालिका, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केलं असून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खेडगाव इथं सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 5, 6 आणि 11 वर्षीय 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला. चौथ्या मुलानं माहिती दिल्यानंतर प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. दरम्यान मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांमध्ये जाणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटी गाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्यांशी संपर्क पूर्णपणे तुटलाय. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला असून येत्या काही तासांमध्ये नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. मोतीबिंदूमुक्त विदर्भ उपक्रमासाठी 5 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. मार्च 2027 पर्यंत 25,000 शस्त्रक्रियांचं उद्दिष्ट. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुष्टीयोद्धा प्रीती पवार आणि जैस्मिन लंबोरिया यांची सुवर्ण कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गतीने न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. कॉक्रोच जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल असंही भोयर म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवहारात अपहार झाल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. दानपेटीतून 18 कोटी रुपये लुटले गेले असून या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. शहरासोबतच ग्रामीण भागातल्या युवकांचे प्रश्न

0: घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केलं. समाज माध्यमांद्वारे इतरांची निंदा नालस्ती करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं, भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशय आत्मा विनाशाय, संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षा विषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला.
3: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती, असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. 2021 अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेल नरौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या

8 सुवर्ण 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या तिघा मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 सुमाराला कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली. राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे 4000 कोंबड्या 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कल ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू। काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी। करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम। आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील। पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल। काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे। या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं। केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे। चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले।
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे। परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल।
0: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे। म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
2: स्वामी विवेकानंदी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे। उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था। उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है। आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है। आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही है। भारत के युवाओं के सामर्थ्य से।
0: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं। या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री

0: पी के शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जवाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं. भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर वो संशयात्मा विनाशाय संशय में मत पड़िए. एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीम मधल्या नथुला पास मार्गाने होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 मध्ये झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार

2002 मध्ये पुन्हा सुरू झाला होता, मात्र 2020 मधल्या कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात, तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्य पदकासह एकूण 30 पदकं मिळून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ED आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मन की परतें खोल, जरा बिंदास बोल। आपका हमारा संवाद हर महीने तीसरे शुक्रवार 1 से 2 बजे 102.6 रेनबो पर। बिंदास बोल।
1: नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची।

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यानिमित्ताने गणरायाला वंदन करूया।

मित्रांनो, आपण भूपाळीच्या माध्यमातून आपल्या आवडत्या दैवतांना जागं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या मराठी चित्रपटात अशा अनेक उत्तम भूपाळ्या आहेत. गणपतीच्या संदर्भातली भूपाळी आठवते का? अन्नपूर्णा चित्रपट आणि सुलोचना दीदी यांच्यावरती चित्रित झालेली ही भूपाळी, खास संकष्टीच्या निमित्ताने.

मित्रांनो, आता भाद्रपद महिना जेव्हा येणार तेव्हा अर्थातच गणरायांचं आगमन अनेकांच्या घरी होणार. पण कसं आहे बघा ना, पण या गणपतीचे वेध आपल्याला, गणपती उत्सवाचे वेध आपल्याला पहिल्यापासूनच लागलेले असतात. आणि आत्ता जर तुम्ही कधी बाहेर पडलात संध्याकाळच्या वेळेला, तर लालबाग, परळ, दादर, विलेपार्ले, ठाणे, डोंबिवली अनेक ठिकाणी तुम्हाला गणपतीच्या मूर्ती बघायला मिळतील. मग काही ठिकाणी शाडूच्या मातीच्या मूर्ती, काही ठिकाणी पर्यावरणस्नेही मूर्ती. आणि खरोखरच गणपतीची ही विविध रूपं बघून, म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला सिंहासनस्थ गणराज पाहायला मिळतील. मूर्ती रंगवण्याचं सुद्धा काम सुरू आहे. मोठमोठ्या उंचीच्या मूर्ती दिसतील. एकंदरीत ती वातावरण निर्मिती झालेलीच आहे. गणपतीच्या आगमनाला वेळ आहे. 14 सप्टेंबरला यावर्षी गणेशोत्सव सुरू होतो आहे. पण ही जी तयारी आहे, वेगवेगळे मखर बाजारात उपलब्ध आहेत, वेगवेगळे शेले आहेत, डेकोरेशन कसं करायचं, मग फुलांच्या आर्टिफिशियल माळा, सगळं उपलब्ध आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मग यंदाच्या वर्षी आपण काय करणार डेकोरेशनला, मूर्ती कोणती आणणार? नेहमीप्रमाणे सिंहासनस्थ गणपती आणणार, लालबागच्या राजाची जी प्रतिकृती आहे तशी आणणार आहोत का काय? ही सगळी चर्चा घरांमध्ये सुरू झाली नाही का. पण गणपतीचं मोहक रूप बालगजाननाचं, ते सुद्धा आपल्याला छान वाटत असतं. आणि त्या बालगजाननाची कहाणी ज्या गीतात नाही, तेही गीत

मित्रांनो, गणपतीच्या सजावटींबद्दल आपण बोलत होतो. गणपती उत्सव जवळ येतोय. अनेकांनी अष्टविनायक यात्रा पूर्ण केलेली असते आणि त्यानिमित्ताने आपण घरच्या गणपतीची सजावटसुद्धा, जे अष्टविनायक आहेत त्या मूर्तीसारखी प्रतिमा, असे बाजूला आपण स्टिकर्स किंवा बाजूला आपण त्याप्रमाणे त्यांची छायाचित्र ही आपण चिकटवू शकतो, लावू शकतो. खरोखरच कल्पक असतं नाही डेकोरेशन, म्हणजे अनेक तुम्ही विविधता त्या डेकोरेशनमध्ये आपल्याला बघायला मिळते. फुलांचा मखर सजवला जाऊ शकतो, शंकराचं मंदिर आणि त्या शंकराच्या मंदिरामध्ये, म्हणजे डेकोरेशनमध्ये सांगतोय, शंकराचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची स्थापना, असं सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतं. आणि इतके मूर्तिकार मनोभावे त्या गणपतीला 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीला घडवत असतात.

खूप छान वाटतं हे सगळं बघून. एकंदरीत उत्सव प्रिय असतो आपण, पण उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं भानसुद्धा राखूया, सामाजिक बांधिलकी पण जपूया. आणि हो, आज संकष्टीच्या निमित्ताने ही गाण्यांच्या माध्यमातून अष्टविनायक यात्रा देखील करूया.